सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वास

श्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा. थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत, हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा कर कमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, वैशाख कृष्ण दशमी, अर्थात 12 मे 2026. आजचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. आज संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी आहे. इचलकरंजी इथल्या श्री दीनबाबांची आज पुण्यतिथी आहे. रुग्णसेवेचं अखंड व्रत घेतलेल्या परिचारिकांचा आज परिचारिका दिन आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. यशस्वी जीवनाची एक त्रिसूत्री आहे, त्याविषयी एक कथा आहे. एकदा एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो, गुरुदेव, प्रत्येकाला वाटतं आपण सर्वांसाठी कष्ट करतो, झटतो, पण आपल्याला कोणी चांगलं म्हणतच नाही, मग आपण कष्ट का सोसावेत? अशा वेळी हे सर्व सोडून जावंसं वाटतं. गुरुदेव म्हणतात, कष्टाचं फळ मिळतंच, पण त्यासाठी काही काळ थांबावं लागतं. बी पेरलं तर लगेच झाड होऊन फळ मिळत नाही, मग मानवी कष्ट ह्याला अपवाद कसा काय असेल? तर शिष्य म्हणतो, चांगलं फळ मिळणार नसेल तर कष्ट फुकटच गेले ना. त्यावेळेला गुरुदेव त्या उदाहरण सांगतात. ते म्हणतात, शेतकरी पावसाळ्यात धान्य पेरतो, पीक येण्यासाठी हिवाळ्यापर्यंत थांबतो. तो मधल्या काळात शेतीची इतर कामं करतो, पाणी देणं, तण काढणं, पिकांचं रक्षण करणं, हे काम अतिशय महत्वाचं असतं, कारण पेरलेलं बी वाया जाण्याचा संभव असतो. तसंच आपलंही आहे. शिष्य म्हणतो, ते कसं काय गुरुदेव? गुरुदेव म्हणतात, प्रयत्नरूपी बी हे वाया जाऊ नये म्हणून आपण सतर्क राहून अडथळे आणणाऱ्या गोष्टी दूर साराव्यात. उतावीळपणा नको, धैर्यानेच सुखप्राप्ती होते. शिष्य म्हणतो, म्हणजे नेमकं काय? गुरुदेव म्हणतात, एक प्रसंग आहे. एक ऋषी शिष्यांची परीक्षा घेतात. शिष्यांना एका टोपलीत पाणी भरून आणायला सांगतात. सर्व शिष्यांना ही गोष्ट अवघड वाटते, कारण टोपलीत पाणी राहणार कसं? प्रत्येकाने पाणी आणण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही यशस्वी झालं नाही. सगळे शिष्य उतावीळपणे हे काम अशक्य आहे असं गुरुदेवांना सांगत होते. तेवढ्यात एक शिष्य तिथे येऊन टोपलीत भरलेलं पाणी दाखवतो. सगळे आश्चर्यचकित होतात. त्यावर गुरुदेव म्हणतात, तुला हे कसं काय शक्य झालं? शिष्य म्हणतो, मी टोपली पाण्यात भिजवली, बराच वेळ ठेवली, तिच्या काड्या फुगल्या, फटी बुजल्या आणि त्याच्यात पाणी भरलं. हे धीर धरल्याचं फळ आहे, हे लक्षात ठेव, असं गुरुदेव त्या शिष्याला सांगतात. याचं तात्पर्य असं आहे, मनबुद्धीवर संस्कारांची मशागत करून कर्मरूपी बीजावर विवेकरूपी जलाच्या सिंचनाने फलस्वरूप पिकाची प्राप्ती होते. वेळेचा सदुपयोग, कष्ट आणि धैर्य ही यशस्वी जीवनाची त्रिसूत्री आहे. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 12 मे. कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा. स्वतःचं कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेने कोणाचं मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणं हे हीनपणाचं लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. कामक्रोधादी विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यासारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ जायला नामासारखं दुसरं साधन नाही. आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही. वाचेने म्हणजे जिभेने बोलता येतं आणि खाता येतं. नेहमी सत्य आणि गोड बोलावं आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचं विष जिथे येतं तिथे नामाची आठवण ठेवावी. देवापेक्षा सुद्धा नामाचा महिमा अधिक आहे. वृत्ती उठू लागली की तिला नामाची जोड देऊन ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असं नाही, पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासं व्हावं तसं हिरण्यकश्यपूचं झालं. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळे विसरला, त्यामुळे भगवंताला खांबात दिसावं लागलं. अभिमान जरुरी पुरताच ठेवावा. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. नारायणाचं दर्शन व्हावं असं नाही प्रल्हाद म्हणाला, नाम नाही सोडणार असं म्हणाला. लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा फुटायचा नाही, म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावं. लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असतं. कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत, त्यापासून आपलंच मन गढूळ होतं. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असं परमेश्वराला अनन्यतेने म्हणावं. मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या वाचून राहणार नाही. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। रामेश्वर जवळची शिवकांची आणि विष्णुकांची ही दोन्ही तीर्थक्षेत्र पूर्वी राजाज्ञेनी वैष्णवांना जहागीर म्हणून मिळालेली होती, पण शैवपंथी आणि वैष्णवपंथी लोकांमधील मतभेदामुळे दोघांचे संबंध विकोपाला गेले। राजाच्या अधिकाऱ्यांनी श्री स्वामी समर्थांना सांगितलं, स्वामी, ही दोन्ही तीर्थक्षेत्र म्हणून जहागिरी वैष्णवांना प्राप्त झाली आहे, त्याचा फक्त त्यांनी कागदोपत्री पुरावा दिला तर आम्ही त्यांना त्यांची जहागिरी परत करू। स्वामी राजाच्या अधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्हाला हा पुरावा नदीच्या पात्रात मिळेल। ते अधिकारी नदीच्या पात्राकडे पाहू लागले, त्यांना काही उलगडा होईना, कारण कागदोपत्री असलेला पुरावा नदीच्या पात्रात कसा काय मिळणार, त्या कागदाचा लगदा झाला असेल। तेव्हा स्वामी म्हणू लागले, नंतर परमहंस वदती या नदीत पाषाण आहे मोठा सुशोभित, त्यावर लिहिलेले जे इत्यंभूत ते अवश्य विलोकिजे। अधिकाऱ्यांना समर्थांच्या बोलण्याचा अर्थ उमगला, ते नदीच्या पात्रात शिरले, त्यांच्या पायाला तो शिलाखंड लागला, त्यांनी नदीच्या पात्रातून तो बाहेर काढला। त्या शिलाखंडावर अत्यंत सुंदर अक्षरात लिहिलं होतं, शिवकांची आणि विष्णुकांची वैष्णवांना त्यांची भगवंत भक्ती पाहून जहागिरी म्हणून बक्षीस देण्यात आली आहेत। अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला, पुरावा मिळाला होता, त्यावर संवत्सर मास तिथी आणि मूळ पुरुषाचं नाव कोरलेलं होतं। सर्वांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला, वैष्णवांना तर अपार आनंद झाला। स्वामींच्या चरणांना त्यांनी स्पर्श केला, त्यावर स्वामी म्हणाले, मतभेदाचं विटाळ फेडून टाका, शैव आणि वैष्णव हे एकाच भगवंताचे अनुयायी आहेत, हे कदापिही विसरू नका। स्वामींनी अद्वैत तत्वज्ञान लोकांमध्ये कसं नांदेल याचाच नेहमी विचार केला। सामान्य माणसाच्या अंतःकरणातलं द्वंद्व नाहीसं करून स्वामींनी अद्वैतानंदाच्या बागा फुलवल्या। हिमालयापासून ते रामेश्वराच्या ह्या सेतुबंधापर्यंत स्वामींनी अथकपणे संचार केला। लोकांचं भाग्य उदयाला आणलं आणि प्रत्येक जीवाच्या अंतःकरणातलं विकल्पाचं धुकं कायमसाठी नाहीसं केलं। स्वामींच्या अवतार कार्यातला पहिला सर्ग संपला। स्वामींच्या आत्मसामर्थ्याचा साक्षात्कारी अनुभव

0: Pați asta.
1: ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

दिवस आम्हाला तर आपण दासबोध पाहतो आहोत. त्याच्यामध्ये दुसरा दशक, पाचवा, सहावा, सातवा हे जे समास आहेत ते साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे समास आहेत. याच्यामध्ये त्रिगुणांचा विचार केलेला आहे आणि साधकाच्या पक्षी या त्रिगुणांचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक देह हा त्रिगुणांचा बनलेला आहे. सत्व, रज आणि तम या तीन गुणांचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. सत्व गुण हा सगळ्यात उत्तम सांगितलेला आहे. सत्व गुणाने भगवत भक्तीकडे आपला कल होतो. रजोगुणाने पुनरावृत्ती, पुनर्जन्म तो प्राप्त होतो आणि तमोगुणाने अधोगती मिळते. शुद्ध सत्व, रज, तम हे आवश्यक आहेत. म्हणजे तीन गुणापैकी एक गुण जर नसेल तर चालणार नाहीये. कारण प्रत्येकाचं काही काम आहे. रजोगुण हा कर्म प्रवृत्ती आहे. कर्म जर नसेल तर देहच राहणार नाही, त्यामुळे कर्म तर करायलाच पाहिजे आहे. तमोगुण देखील निद्रा, आळस आणि प्रमाद असे तीन गुण किंवा लक्षणं तमोगुणाची सांगितली आहे. त्यापैकी निद्रा ही काही प्रमाणात प्रत्येकाला आवश्यकच आहे. आळस आणि प्रमाद हे मात्र नको आहेत. त्यामुळे हे तिन्ही गुण शुद्ध स्वरूपात जर असते तर प्रत्येकाला आवश्यक आहे, त्याच्या वाचून चालणार नाहीये. पण ते जर सवळ झाले तर ते बाधक ठरतात आणि ते संसारिक असं म्हटलेलं आहे. म्हणजे पारमार्थिक गुणाला या शुद्ध गुणांची आवश्यकता आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे सत्वगुणाचं हवं. आणि हे जर का प्रमाण उलट झालं आणि रजोतम गुणाचं जास्त वाढलं आणि ते जर सबळ झाले तर तो मनुष्य संसारिक म्हटलेला आहे, संसारात गुंतणारा आणि त्याच्यामध्ये बुडालेला असं सांगितलेलं आहे. आता शरीरामध्ये सुद्धा संबंध 24 तासात आपण जर बघितलं तर एक गुण एका वेळेला वाढलेला असतो आणि त्यावेळेला दुसरे दोन गुण कमी असतात. कर्म प्रवृत्ती जेव्हा विशेष असते त्यावेळेला तमोगुण नसतो, म्हणजे निद्रा नसते, म्हणजे झोपलेला आहे आणि काम करतो असं संभवत नाही. त्यावेळेला तमोगुण हा अगदीच नसतो, कमी प्रमाणात असतो. सत्व गुण जो आहे, जर एखादा पूजा करतो आहे, ध्यान नाम करतो आहे, त्यावेळेस सत्व गुणाचा अधिक आहे. ध्यानाला जर बसला असाय तर तमोगुणाची निद्राही उपयोगी नाही, आळसही उपयोग नाही आणि रजोगुणाची जी वळवळ आहे, धडपड आहे, तीही उपयोगी नाही. त्यामुळे संबंध दिवसामध्ये ज्या ज्या वेळेला काही काम करत असतो किंवा एखादी गोष्ट घडत असते त्या त्या वेळेला एक गुण हा प्रकर्षाने असतो आणि बाकीचे दोन गुण हे त्यावेळेला कमी झालेले असतात. आता रजोगुण जर वाढला म्हणजे आवश्यक आहे हे कळलं, पण वाढला म्हणजे काय होतं ते समर्थांनी सांगितलेलं आहे. तो मग सारखा मी आणि माझ ह्याच्या भोवती गुंतलेला असतो. माझं घर, माझा संसार, माझी पत्नी, माझी मुलं, देव कुठला आणला मध्ये आम्ही त्याला काही ओळखत नाही, माझे नातलं, तेवढ्या पुरती चिंता वाहतो. चांगलं खावं, चांगलं प्यावं, ह्या सगळ्यांना सगळं काही मिळावं एवढीच त्याची अपेक्षा असते. आपल्या खेरीज बाहेरच्या जगामध्ये तो लक्ष देत नाही किंवा त्यांच्या गोष्टीची, त्यांच्या अडचणींची तो चिंता करत नाही. आपण चांगलं खावं, चांगलं प्यावं, त्याचबरोबर दुसऱ्याचं अभिलाषावं, माझं तर आहेच पण दुसऱ्याचंही मला मिळावं असं वाटत असेल तो रजोगुण. मग त्याला असं वाटत असतं मोठा व्यापार करावा, मोठा धंदा करावा, खूप पैसे मिळवावे, एक गाडी असेल आणखीन एक घ्यावी, एक घर असेल आणखीन एक घर घ्यावं असं वाटायला लागले की समजावं हे रजोगुण वाढत चाललेलं आहे. त्याला दान, धर्म, जप, ध्यान, परोपकार, पाप, पुण्य कशाचाही विचार नसतो. जे काही समोर ते भोगायचं, म्हणजे भोगवादी दृष्टी ज्याला म्हणतात असा तो जीव असतो. स्वतःभोवती सेल्फ सेंटर्ड असल्यामुळे मी थोर आहे, मी सुंदर आहे, मी विद्वान आहे, माझ्यासारखं कोणी शाणा नाही, तू काय मला शिकवणार अशी त्याची भूमिका असते. दुसऱ्याचं सगळं जावं पण माझंच असावं असं वाटत असतं. मनात कपट, मत्सर असतो, कामना, लोभ हे त्याच्यामध्ये असतात. जे पाहावं ते आपल्याला मिळावं अशी इच्छा असते. कुठेही एखादी वस्तू पाहिली की हा ही आपल्याला असावी असं मनात आलं की लगेच साधक आणि सावध व्हावं की हा रजोगुण आलेला दिसतोय, लगेच त्याप्रमाणे बाजूला काढायचा प्रयत्न करावा. रजोगुणी माणसाला नित्य नेम काही नको असतो. ज्याला आपण व्यवस्थित जीवन म्हणतो, ठराविक वेळेला ठराविक गोळी कष्ण गोष्टी करणं असं काही नसतं. केव्हाही उठावं, केव्हाही खावं, काही करावं, कुठलेही बंधन त्याला नको असतो. परत न्यून बोलावं असं वाटतं आणि दुसऱ्याचे दोष शोधून काढून ते कसे बोलता येतील, चार लोकात पसरवता येतील असा त्याचा विचार असतो. आणि हा रजोगुण पुनर्जन्माला कारण आहे. हा जर कमी करायचा असेल तर समर्थाने त्याच्यात उपाय सांगितलेला आहे की काया वाचा मने पत्र पुष्प फळ सगळंच्या सगळं जे आहे ते भगवंताला अर्पण करावं.
सगळ्या गोष्टी ज्या करायच्या आहेत ते माझ्या काही नाहीये, हा जो माझं माझं म्हणत असतो त्याच्याऐवजी सर्व भगवंताचा आहे अशी बुद्धी ठेवून त्याप्रमाणे कर्म करावं. तमोगुण जो आहे त्याच्यामध्ये बघितलं आपण, निद्रा आळस प्रमाद आहे. संसारात जरा काही दुःख आलं तिरडायला बसला, खेद खंत करायला लागला. कोणाचं काही झालं आपल्या मनाजोगं झालं नाही की आले क्रोधाचे काविरे आणि पिशाच्या परिवावरे, हे तमोगुणाचं लक्षण आहे. वर्तमानपत्रात आपण रोज उघडले की लक्षात येतं रजोगुणाच्या बातम्या आणि तमोगुणाच्या बातम्या. जरा मनाविरुद्ध झालं, मत्साराच्या पोटी असो, दुसऱ्याचा खून करायलाही कमी करत नाही, आपणही जीव द्यावा दुसऱ्याचा घ्यावा, हे सगळं वाटणं हे तमोगुणाचं आहे. पूर्ण अज्ञान असतं, अंधारात झालेला असतो मनुष्य तो त्या तमोगुणामुळे. काय करावं काय करू नये याचं काही त्याला भानच नसतं. कुठं भांडण चाललेलं असलं की चालला बघायला, रंगलाच त्याच्यामध्ये. आपणही दुसऱ्याशी भांडाभांडी करावी, भांडण बघावं. क्षुधा आणि निद्रा ह्याच्या ताब्यात गेलेला असतो, खातो आणि झोपतो, झोपून उठला की खातो, अंतरात कपट असतं त्याच्या. हा जे काही त्याच्याजवळ संपत्ती सत्ता काय जे असेल त्याने मत्त झालेला, अत्यंत उद्धट, द्वेष करणारा, त्याला भांडण करायला आवडतं. काय एवढीशी गोष्ट असली की काही मंडळी म्हणतोय भांडखोरच स्वभाव आहे, ते समजावं हे तमोगुणाचं लक्षण आहे. काही तोडफोड करावी, काही समोर दिसलं की ज्याला डिस्ट्रक्टिव्ह नेचर असा म्हणतो हा तमोगुणाचं लक्षण आहे. आपण पाहतो बाहेर सुद्धा गाड्या जाळायच्या, हे काही मोडतोड करायची, दुकानं फोडायची, काचा फोडायचे, सगळ्यात तमोगुण आलेला असतो. त्याच्यामध्ये लक्षात येत नाही की हे करण्याने फायदा काय आहे, नुकसान आपलंच होत आहे खरं, म्हणजे आपल्याच समाजाचं आपल्याच देशाचं नुकसान होत आहे. हे काही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा मार्ग नाही, त्याला इतकं अनेक मार्ग आहे. परंतु तमोगुणाचं इतका काही आधिक्य असतं की त्याचा विचार त्या ठिकाणी नसतो. सत्कर्म करावं असं वाटत नाही, पापाचं भय वाटत नाही, दोष जे आपण म्हणतो ते त्याला आवडतात, परपिढ्यामध्ये संतोष वाटतो, निष्ठुरपणाने वागावं असं वाटतं. दुसऱ्यात भांडण लावून देण्याचं काम ही मंडळी करत असतात. संपत्ती खूप मिळवावी, आणखीन मिळवावी असंही वाटत असतं. भक्ती भाव देव ह्याच्याबद्दल पूर्ण नावड असते. खावं आणि बसावं साधना समजा अशी मंडळी करायला लागली तर त्याची साधना देखील कडक साधना असते, म्हणजे निराहार करायचं, उपोषण करायचं, म्हणजे त्या देहाला दंड द्यावे. वस्तुतः देहाला असं कष्ट देण्याची गरज नाहीये, संयमित जीवन जगावं हे बरोबर आहे, पण त्याचबरोबर त्या देहाला त्रास देणं असं अपेक्षित नाहीये. भगवंतही तसं सांगत नाही, ज्ञानेश्वरांनी स्पष्ट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नियमित जीवन जगावं हे बरोबर आहे. सकाम अनुष्ठान करायचं. आपण बघितलं रावणाने तपश्चर्या केलेली दिसत होती आपल्याला, अनेक आपण हे जे बघतो किंवा ऐकलेलं आहे पुराण काळी, लक्षात येतं की असुराव जी मंडळी आहेत त्यांनी देखील खूप तपश्चर्या केली, अतिशय कडक तपश्चर्या केली, पण जे मिळवलं ते दुसऱ्याचा नाश करण्यासाठी मिळवलेलं आहे. त्यामुळे ही सगळी तमोगुणी आहेत. देवाची निंदा करायची, देवालाच न मानणं, संत संगती नाही, मोक्ष प्राप्ती वगैरे ह्याच्याबद्दलही त्यांना काही प्रेम नसतं, म्हणून हा सगळा तमोगुण जो आहे तो पतनाला कारण आहे. म्हणून जर का जन्माचं खंडन व्हायला हवं असेल तर त्याच्यासाठी सत्वगुण असणं आवश्यक आहे. म्हणून सत्वगुण काय हे सांगण्यासाठी समर्थाने खूपच ओव्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आपण त्यातल्या काही निवडक बघणार आहोत, कारण त्या आपल्याला मिळवायचे. हा सत्वगुण आहे हा भजनाला आधार आहे. भगवंताचं भजन करावं असं वाटत असेल तर कुठंतरी सत्वगुण अंगामध्ये असायला पाहिजे. त्याचा उपयोग आणखी काय आहे, निरसी संसार, संसाराचा निराश करण्यासाठी सत्वगुणाचा उपयोग होतो. कारण संसार कसा आहे, दुःख मूळ संसार आहे असं म्हटलंय. या दुःख मूळ संसारात आनंद निर्माण करायचा असेल किंवा त्या संसारात असून अलिप्त व्हायचं असेल तर सत्वगुणाची आवश्यकता आहे. सत्वगुणाने उत्तम गती मिळते. मार्ग फुटे भगवंती म्हटलंय, ते रस्त्यावर बोर्ड लावलेले असतात ना, ह्या गावाला जाणारा, त्या गावाला जाणारा, त्या गावाला जाणारा, असे असतात बोर्ड. तर भगवंताकडे मार्ग जाणारा कुठे आहे असं विचाराल तर तो शोधण्यासाठी सत्वगुण जर असेल तर तो त्या शोधामध्ये लागतो की हा भगवंताकडे जाणारा मार्ग हा आहे, ह्या मार्गाने जायचं आहे. आणि सायोज्यता मुक्ती पावायची असेल तर सत्वगुण आवश्यक आहे. सत्वगुण कसा आहे, परमार्थाचे मंडण रजतमाचे निरसन. सत्वगुण वाढायला लागला की रजतमाला त्याला नोटीस मिळते, त्याला हळूहळू कमी व्हायला लागतात ते, आणि मग त्यांची धडपड जास्त सुरू होते. म्हणून साधक साधना करायला लागला की रजोगुण तमोगुण जास्त व्याप करतात त्या साधकाला, कारण त्यांना लक्षात येते की आपल्याला आता इथं काही थारा दिसत नाहीये. म्हणून साधकांनी त्यावेळेला फार सांभाळून राहावं लागतं. सत्वगुण हा परम सुखकारी आहे, त्याला सुखाची अपेक्षा असते, संघर्ष नको असतो, तो निवारी जन्ममृत्यू, जन्ममृत्यूचं निवारण करणारा असतो, आणि त्याच्यामुळे पारत्रिक कल्याणाची वाट मिळते. म्हणून सत्वगुण अत्यंत महत्वाचा सांगितलाय. हरि ओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं.
यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधः कस्य स्विद्धनम्।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31

0: प्लीज संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्तिरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया समर्थ रामदासस्वामींची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग पटदीप.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग पटदीप. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भैरवी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भैरवी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच

व्यक्तीसुद्धाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अवधूत बाम यांचं आणि स्वर आहे वैदेही करंबेळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: अभंग भक्ति गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ति सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
2: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भोपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ओम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, वैशाख कृष्ण दशमी, अर्थात 12 मे 2026. आजचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. आज संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी आहे. इचलकरंजी इथल्या श्री दीनबाबांची आज पुण्यतिथी आहे. रुग्णसेवेचं अखंड व्रत घेतलेल्या परिचारिकांचा आज परिचारिका दिन आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. यशस्वी जीवनाची एक त्रिसूत्री आहे, त्याविषयी एक कथा आहे. एकदा एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो, गुरुदेव, प्रत्येकाला वाटतं आपण सर्वांसाठी कष्ट करतो, झटतो, पण आपल्याला कोणी चांगलं म्हणतच नाही, मग आपण कष्ट का सोसावेत? अशा वेळी हे सर्व सोडून जावंसं वाटतं. गुरुदेव म्हणतात, कष्टाचं फळ मिळतंच, पण त्यासाठी काही काळ थांबावं लागतं. बी पेरलं तर लगेच झाड होऊन फळ मिळत नाही, मग मानवी कष्ट ह्याला अपवाद कसा काय असेल? तर शिष्य म्हणतो, चांगलं फळ मिळणार नसेल तर कष्ट फुकटच गेले ना. त्यावेळेला गुरुदेव त्या उदाहरण सांगतात. ते म्हणतात, शेतकरी पावसाळ्यात धान्य पेरतो, पीक येण्यासाठी हिवाळ्यापर्यंत थांबतो. तो मधल्या काळात शेतीची इतर कामं करतो, पाणी देणं, तण काढणं, पिकांचं रक्षण करणं, हे काम अतिशय महत्त्वाचं असतं, कारण पेरलेलं बी वाया जाण्याचा संभव असतो. तसंच आपलंही आहे. शिष्य म्हणतो, ते कसं काय गुरुदेव? गुरुदेव म्हणतात, प्रयत्नरूपी बी हे वाया जाऊ नये म्हणून आपण सतर्क राहून अडथळे आणणाऱ्या गोष्टी दूर साराव्यात. उतावीळपणा नको, धैर्यानेच सुखप्राप्ती होते. शिष्य म्हणतो, म्हणजे नेमकं काय? गुरुदेव म्हणतात, एक प्रसंग आहे. एक ऋषी शिष्यांची परीक्षा घेतात. शिष्यांना एका टोपलीत पाणी भरून आणायला सांगतात. सर्व शिष्यांना ही गोष्ट अवघड वाटते, कारण टोपलीत पाणी राहणार कसं? प्रत्येकाने पाणी आणण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही यशस्वी झालं नाही. सगळे शिष्य उतावीळपणे हे काम अशक्य आहे असं गुरुदेवांना सांगत होते. तेवढ्यात एक शिष्य तिथे येऊन टोपलीत भरलेलं पाणी दाखवतो. सगळे आश्चर्यचकित होतात. त्यावर गुरुदेव म्हणतात, तुला हे कसं काय शक्य झालं? शिष्य म्हणतो, मी टोपली पाण्यात भिजवली, बराच वेळ ठेवली, तिच्या काड्या फुगल्या, फटी बुजल्या आणि त्याच्यात पाणी भरलं. हे धीर धरल्याचं फळ आहे, हे लक्षात ठेव, असं गुरुदेव त्या शिष्याला सांगतात. याचं तात्पर्य असं आहे, मनबुद्धीवर संस्कारांची मशागत करून कर्मरूपी बीजावर विवेकरूपी जलाच्या सिंचनाने फलस्वरूप पिकाची प्राप्ती होते. वेळेचा सदुपयोग, कष्ट आणि धैर्य ही यशस्वी जीवनाची त्रिसूत्री आहे. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: काशी राजाने अलर्काचं सैन्य फितवलं, दुर्ग वन हे सगळे पराभूत केले, कारण सरळ मार्गाने मिळणार नाही. धन दौलत आपल्याला माहिती आहे, साम दाम दंडभेद, काही लोक सामानी म्हणजे सामोपचाराने सुद्धा एखादं काम होऊ शकतं, पण सहसा हा पहिला मार्ग आहे. सहसा सामानी कोणी ऐकत नाही, मग विकत घ्यायचं दाम, त्याच्यानंतर नाहीतर मग आक्रमण दंड. आणि जर सरळ मार्गाने हे नसेल तर त्याच्यात भेद फूट पाडायची. इंग्रजांची नीतीच होती फोडा आणि झोडा, कारण एक एकटा वेगळा वेगळा झाला की शक्ती साहजिकच कमी होते. आणि मग असे छोटे छोटे झालेले सैन्याचे भाग किंवा छोटा छोटा झालेल्या राजाचा शक्ती ही जिंकायला सोपी असते. तशा तऱ्हेने या काशी राजांनी सगळ्या मार्गाने कोणाला पितवून कोणाला हे देऊन हळूहळू सगळा सैन्य भार फोडला अलर्काचा, आणि खजिना रिता झाला, त्याच्यामध्ये पराभूत झाला, कारण बरंच सैन्यच त्याचं फितवलं गेलं. लढणार कोणाच्या बळावर? लढतं सैन्य, त्या सैन्यालाच फितवलं. खजिना संपला. असं झाल्यानंतर अलर्काला दुःख झालं की अरे एवढं सगळं माझं आहे हे अचानक नाहीसं कसं होत आहे, काय झालं? मग त्याला त्या आईच्या अंगठीची आठवण झाली की आईने काहीतरी संकट काळामध्ये हे करावं असं दिलं होतं, तर बघू तर काय आहे त्याच्यामध्ये. तर त्या स्नान करून पवित्र होऊन ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन केलं आणि तो उपदेश पत्र काढून वाचलं. आणि ते वाचल्यानंतर त्याच्यामध्ये असं आहे, संग म्हणजे आसक्तीचा त्याग. संग म्हणजे आसक्ती. आपण आपल्याला नेहमी सांगतात संत संग करा, एरवी आपला संघ असतो तो इतरांशी आसक्तीशी असतो. सुसंगती सदा घडो, चांगल्याची संगत धरा, पण एरवी चांगल्याची संताची संगती नाही धरली तर ती आपोआप आपण पूर्ण निस्संग होऊ शकत नाही. किती तुम्ही ठरवलं जरी तरी पूर्ण निस्संग झाला असं सहसा माणूस होऊ शकत नाही. आणि मग कुसंगती सहज लागते. संसाराची संगती तर तो संघ आहे, संघात संजायते कामहा, आसक्ती निर्माण होते. संघ निर्माण झाला की कामात क्रोधो विजायते, तो सगळा पुढचा मार्ग माहिती आपल्याला. सर्व प्रकारच्या आसक्तीचा संघाचा त्याग करावा, आणि जर असा पूर्णपणे त्याग करता येत नसेल तर संघ करायचाच झाला तर तो सत्संग करावा. कामना सर्वथा सोडून द्यावी, जर कामना सुटत नसेल कशी सुटणार हो? आपल्याला बसायला चांगली जागा मिळावी, पाणी भरपूर मिळावं, झोपायला पलंग मिळावा, ह्या बारीक बारीक बारीक सगळ्या कामना असतातच की आपल्या मागे. काय आपण कामना सोडून दिली असं म्हणतो का? नाही म्हणत, होऊच शकत नाही ते. काही ना काहीतरी वासना इच्छा कामना या सतत असतात. साधं गाडीत चढलं, बसमध्ये चढलं तरी आपल्याला नीट बसायला जागा मिळायला पाहिजे, हे येतच डोक्यात, येणारच. संपूर्णपणे कामनेचा त्याग केला असा संन्यासी यतीच होऊ शकतात. सर्वसामान्य माणूस इतका सहजासहजी त्याग होऊ शकत नाही. पण मग जर कामनाच करायचीच झाली की माझ्या मनातली पूर्णपणे निष्काम मला होता येत नाही, मग करायचीच कामना तर कशाची करायची? मुक्तीची कामना करा. संघ धरायचाच झाला तर सत्संग धरा, कामना धरायचीच झाली तर ती मुक्तीची कामना धरा. आणि मुमुक्षा म्हणजे मुक्तीची इच्छा, मुक्तीची कामना हीच सगळ्या दुःखांवरती, सगळ्या त्रासांवरती, सगळ्या कटकटींवरती रामबाण उपाय आहे. अशा तऱ्हेचे श्लोक त्या चिठ्ठीमध्ये, त्या उपदेशपर पत्रामध्ये ते घडी करून त्या अंगठीमध्ये लपवून ठेवलेलं होतं. हे अलर्काच्या समोर आलं, वारंवार ते पुन्हा पुन्हा पुन्हा त्यांनी वाचलं. बरेच वेळा आपण एखादी गोष्ट वाचतो आणि आपल्याला वाटतं कळलं, बंद केल्यानंतर पुन्हा काही काळ गेला की काय बरं वाचलं होतं, नाही लक्षात राहत. त्यासाठी पाठांतर किंवा ते ठसावं मनावरती, यासाठी पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा वाचणं, पुन्हा पुन्हा ऐकणं, पुन्हा पुन्हा बघणं. एकदा केलं आणि झालं असं सहसा होत नाही, तात्पुरतं वाटतं पण ते ठसत नाही मनावरती. म्हणून याने खूप वेळा वाचलं, ते परत परत वाचलं. आणि मग सत्संगासाठी कुठे जायचं, सत्संगती किंवा मोक्षाची कामना कशी होणार असा त्याला प्रश्न पडला. आणि मग दत्तात्रेयांना शरण जायचं ठरवलं त्याने, की माझ्या मनामध्ये मुक्तीची कामना निर्माण व्हावी, यासाठी मी काय करू. यासाठी अलर्क दत्तात्रेयांना शरण गेले आणि आधी माझं दुःख दूर करा. म्हणे काय बाबा दुःख आहे तुला, तर माझा भाऊच माझं राज्य घ्यायची इच्छा करतो आहे, थोरला भाऊ, आणि इतकं इतके वर्ष मी हे सगळं सांभाळलं आणि आता तो म्हणतोय की हे द्या, पण मी माझं राज्य मी. तू म्हणजे काय, कोण आहेस तू, ओळखलं का स्वतःला. ज्ञानाची ह्याची सुरुवात झाली की हत्ती घोडे राज्य वैभव हे सगळं तुझ आहे असं तू म्हणतोस, म्हणजे तू त्या सगळ्यापासून वेगळा आहे. माझ शरीर माझ म्हणजे मी आणि शरीर हे सुद्धा वेगळे आहे. आपण बऱ्याच वेळेला सुख किंवा हे जे शरीरासाठी शरीरापुरता विचार करतात सर्वसामान्य माणसं, त्यामध्ये शरीर हे तुझ असं तू म्हणतोस या अर्थी तू आणि शरीर ह्या वेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घ्यायला शिका. माझ माझ माझ माझ जे आहे खरं म्हणजे कशाशीच काहीच तुझं नसतं, काहीच तुझं नसतं, हे सगळं दुसऱ्याने कोणीतरी दिलेलं आहे, दुसऱ्याच आहे. शरीर बघा हे करावं सांगावं तर ते धर्मानं दिलेलं आहे तुम्हाला. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी आले, धर्मानी वागावं यासाठी रामाने आम्हाला ही शक्ती दिली आहे, हे वैभव दिलंय, ऐश्वर दिलंय. माझं म्हणजे काय, तू तुझं काय ह्याच सगळं ते धर्माच आहे. शरीराच्या भेदामुळे हे वेगळं दिसतं. ममता हीच दुःखरूप आहे असा दत्तात्रेयाने त्याला उपदेश दिलेला आहे की हे माझं आहे म्हणतोयस ना तू, इथेच दुःख मूळ आहे, तुझ्या दुःखाचं कारण दुसरं काही नाही आहे. हे माझं आहे असं तू समजतोय हेच तुझं दुःख आहे. ममत्व सोडून दे की सगळी सुख दुःख संपली तुझी. सोपं आहे ना, बोलायला सोपं आहे, करायला फार अवघड गोष्ट आहे. ममत्व सोडून दे ही गोष्ट इतकी सोपी नाही. कोणतीही गोष्ट माझी नाही, पाप आणि पुण्य, सुख आणि दुःख सगळे, म्हणजे ममता हा यासाठी भोग माणसाला का असतात, तो ममता बाळगतो म्हणून. नाहीतर सुख दुःख जर सारखी आहेत म्हटल्यानंतर, स्थितप्रज्ञाची किंवा भक्ताची लक्षणं सांगितली आहेत भगवद्गीतेचा 12वा अध्याय. समदुःख आहे ना, हा सगळं सम मानायचं, म्हणजे त्याच्यात काही भेदच नाहीये. काहीही परिस्थिती आली, सम शत्रूच्या मित्राचं, शत्रू मित्रही मला कोणी नाही, सगळं सारखंच आहे. सुख दुःख हे काही नाही, सगळं सारखंच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाची स्थिरता, मनाची प्रसन्न अवस्था मोडू द्यायची नाहीये, कारण हे माझं नाहीच आहे. कर्मभोगांचे भोगायला लागेल ते लागेल, ईश्वराची इच्छा ही सुद्धा ईश्वराची इच्छा. हे शब्दशः बोलणं फार सोपं असतं, तसं वागणं किंवा ते भावना मनात देऊन जगणं फार अवघड असतं. लहान लहान दुःखाने सुद्धा माणूस होलपटून जातो, साहजिक आहे. माणसाचं मन हे हळवं असतं, त्या मनाने दुःख येतच असतात. मध्यंतरी एका ठिकाणी माझ्या एका मैत्रिणीच्या आईकडे जायचा योगाला, चांगले म्हणजे घरचं चांगलं व्यवस्थित, बाई सुस्वभावी, सगळ्या देवाची पूजा करत होत्या. आणि म्हणून आम्ही गेल्या गेल्या म्हटलं की चालू दे तुमची पूजा, मी थांबतो, आम्ही थांबतो जरा वेळ, आम्हाला एवढी काही घाई नाही की तुम्ही पूजेतनं उठून आमच्याशी बोलायला यावं, पूजा पूर्ण करा, आम्ही थांबतो. देव पुसत होत्या बाई, तसंच त्याने टाकला खाली हातातला देवाची मूर्ती टाकून दिली. आणि म्हणलं काय आपली ती रोजची सवय झाली ना म्हणून आपली करायची पूजा, नाही तर काय त्याला अर्थ आहे. एवढी जन्मभर पूजा केली पण मेल्याने असं केलंच ना माझं, काही एक वर्ष दीड वर्षापूर्वी पती निधन झालेलं होतं आणि त्याचा राग त्या बाईना इतका होता, अक्षरशः हातातला देव असा शब्दशः आपटला. म्हटलं असं का म्हणता, अहो इतके वर्ष त्याची पूजा केली काय उपयोग झाला? अशासाठी देवाची पूजा करायची असते. सुख दुःख आयुष्यामध्ये येत यावं असं नाही, पण येत असतं, अपरिहार्य असतं, येत असतं. ते आपल्या हातात नाही, त्याच्यातून आपल्याला न खचू देता मनाची शक्ती वाढावी, सामर्थ्य वाढावं यासाठी देवपूजा, यासाठी देवताचं किंवा अध्यात्माचा किंवा ज्ञानाचा विषय घ्यायचा असतो. सुख दुःख ही माणसाला असतात, त्याच्यात वाहून न जाता, दुःखाने खचून न जाता माणसाला पुन्हा उभं राहायची शक्ती मिळावी, ती शक्ती ईश्वराकडून मिळते. तर त्याच्याऐवजी हा असं होऊन जातं माणसाचं. आपण कशासाठी देवपूजा करतो हेही काही लोक कृतज्ञतेपोटी करतात, काही लोक भीतीपोटी करतात. नाही नमस्कार केला कोप बीप झाला त्याचं तर. हा, प्रेमाने करणारे देवाकडे प्रेमाने जाणारे असे किती असतात. प्रत्येक वेळेला काहीतरी हवं म्हणून जाणारे असतात. तुम्ही सगळ्या सिनेमांमध्ये वगैरे बघा, हात जोडले की शेजारचा, डोळे मिटल्यानंतर शेजारचा माणूस पहिल्यांदा विचारतो डोळे उघडल्याबरोबर, क्या मांगा भगवानचे, भगवंताकडे काहीतरी मागायला जायचं. समर्थ रामदास स्वामींनी अगदी स्वच्छपणे सांगितलं, जनांचा लालची स्वभाव, आधीच म्हणती देव म्हणजे मला काहीतरी देव ऐसी वासना. देवच हवा असं म्हणायला कोण जात? देवाकडून काहीतरी हवं असतं ज्यांना, देव नको असतो. देव म्हणला मीच येतो तुझ्या बरोबर, म्हणते तुझं काय करू, लोटचं घालू, तू नको, तुझ्याकडून आम्हाला काहीतरी दे. देवाकडून काहीतरी पाहिजे, देवच हवा म्हणणारे, मला दुसरं काही नको, मला देवच हवा. विवेकानंदांची गोष्ट सांगतात ना, घरामध्ये वडील गेल्यानंतर बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या, पैशाची अडचण निर्माण झाली. रामकृष्ण परमहंसांकडे तोपर्यंत जायला लागले होते, पण अजून त्याचा विवेकानंद झालेला नव्हता नरेंद्र, आणि हलाखीची अवस्था होती. एकदा वैतागाने रामकृष्णांना म्हणाले, कसली तुमची ती माता माता म्हणता, काली माता काली माता, काय उपयोग आहे, मला काही मदत करत नाही ती. ते म्हणले, अरे ती ढीक मदत करेल, पण तूच मानत नाहीस तिला, त्याला काय करायचं, तुझी श्रद्धा नाही. नाही म्हणलं मानतो, असं जा, आज जा देवळात जा, जा त्या कालीमध्ये ना सांग, ती ऐकेल तुझे. तुम्ही सांगा ना म्हणलं, तुमचं ऐकते ना ती, तुमच्याशी बोलते तुमचं. आज तुला पाहिजे ना, मग तू जाऊन मला नको सांगू, गे ना आतमध्ये. आता काहीतरी नोकरी धंदा व्यवसाय पैसा असं काहीतरी मागेल, पण त्या जगन्मातेचं रूप समोर पाहिलं आणि सगळं विसरून गेला आणि तोंडून शब्द आले, भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे, आले पाहिजे. रामकृष्ण म्हणाले, मागितलीच का नोकरी? अरे विसरलोच की म्हणा, दब दुसऱ्यांदा हात गेला, बाहेर आला की त्याला आठवण व्हायची की नोकरी मागायची, आपल्याला उद्योगधंदा व्यवसाय पैसा काहीतरी हवाय. पुन्हा आत गेला, आत गेल्यानंतर ती जगन्माता समोर दिसली की सगळं विसरून जायचा तिचा. वा, अरे सगळं विश्वाचा पसारा चालवणारी महामाया, आदिमाया, मूळ माया, भक्ती ज्ञान वैराग्य दे म्हणून एवढ्याच मागणी यायची. पुन्हा बाहेर तीनदा झाला हा प्रकार, तीनदा सांगितलं जा परदा मागणी आहे परत. मग त्याच्या लक्षात आलं, हे काहीतरी गुरुजी गोळ करतायत आपल्या डोक्यामध्ये. म्हणले, काय माझी काय परीक्षा घेता का, मला फसवताय का, काय करताय? रामकृष्ण म्हणले, नाही ना, देवी समोर गेल्यानंतर नाही ना आठवत आहे तुला. असं वाटतं की अरे एवढ्या विश्वचालक इतक्या प्रचंड महाप्रचंड शक्ती पुढे मी अशी क्षुल्लक गोष्ट कशी काय मागू, मला एक नोकरी दे. तेच आहे म्हणले, तीच खरी आहे. म्हणले, जा तुला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही, घरच्या लोकांना काळजी करू नकोस. देवाकडून नेमकं काय मागायचं? विवेकानंदांचं हे ज्ञान भक्ती वैराग्य याच गोष्टी देवाकडून मागायच्या. बाकीच्या गोष्टी या पुरुषार्थाने ज्या शक्य असतात आपल्याला स्वतःला मिळवणं, त्यासाठी देवाला भार घालू नये असं संत सांगतात. देवाला भार घालू नये. पाप पुण्य हे सगळं जे काही आहे ते आपल्या मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. आलर कालात तीच सगळी ज्ञान हे झालेलं आहे. आणि दत्तात्रयाने मग त्याला संपूर्ण योग मार्गाचा उपदेश केलेला आहे. अष्टांग योग आपल्याला आहे माहिती आहे. दत्तात्रयांना योगियांचा योगी असं मानलं जातं. यम नियम आसन आहे ना कल्पना अष्टांग योगाची. भगवद्गीतेतही त्याचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीमध्ये विस्तृत चर्चा आहे 6व्या अध्यायामध्ये. पहिल्यांदा यम नियम पाळायचे, अस्तेय अहिंसा हा सत्य, दुसऱ्या कोणाचं काही घ्यायचं नाही, अशा अनेक तऱ्हेची शमदम ज्याला म्हणतात तसे. त्यानंतर येतं आसन. यमनियमानंतर स्थिरता यावी शरीराला, यासाठी आपण फार चंचल असतो. जितकं शरीर चंचल त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त मन चंचल. त्याला स्थिरता येण्यासाठी स्थिर सुषम आसनम. मग प्रत्याहार, ध्यान धारणा, प्राणायाम. त्याच्यासाठी प्राणायाम हे ध्यानासाठी अतिशय उपयोगी अशी गोष्ट आहे. आता सध्या प्राणायामाचा प्रचार खूप आहे, पण तो फक्त शरीरशुद्धीसाठी आहे किंवा शारीरिक दोष दूर करण्यापुरता आहे. त्याचा तर उपयोग आहेच तो, पण त्याही पुढे जाऊन विश्वामध्ये भरलेली जी प्राणशक्ती आहे. आपल्याकडली कल्पना अशी आहे की संबंध विश्वामध्ये दोन आहेत, प्रकृती आणि पुरुष, किंवा ज्याला ब्रह्म आणि माया असंही म्हटलंय, मॅटर अँड एनर्जी, वस्तू मात्र आणि शक्ती. ती जी प्राण शक्ती आहे, ज्या शक्तीच्या योगाने किती लहानात लहान हृदयाचं स्पंदन नाडीभागासारखी उडत असते, हे जे स्पंदन आहे हे सुद्धा प्राणशक्ती असेल तरच शक्य असत. इथपासून ते संबंध विश्वाच्या असंख्य धरेच्या गती, असंख्य धरेची कार्य जी चालतात, ती सगळी या प्राणशक्तीच्या जोरावर चालतात. प्राणशक्तीच ती चालवते. ती जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीचा आपल्या शरीरामध्ये त्याचा संचार करवण्यासाठी प्राणायाम असतो. नुसतं असं नाही एवढे श्वास झाले म्हणजे प्राणायाम संपला नव्हे, तर श्वासश्वासावरचं नियंत्रण ही सुरुवात आहे त्याची, अगदी सगळ्यात खालची पायरी आहे ती. आणि हळूहळू हळू करता करता प्राणशक्तीचा संयोग योग मार्गामध्ये केला जातो. आणि आपल्या देहामधला आत्मा आणि विश्वव्यापी परमात्मा याचं अनुसंधान जोडण्यासाठी त्या प्राणायामाचा उपयोग होतो. मग ध्यानधारणा, समाधीचेही अनेक प्रकार आहेत. अशा पायऱ्या चढत चढत चढत योगी, ज्ञानेश्वरांसारखा योगी उच्च पदाला जाऊन पोहोचतो. तो सगळा योगाची मुक्ती, योगचर्या, प्रणव महिमा, ऐश्वर या सगळ्याचा उपदेश या अलर्क राजाला दत्तात्रयाने दिला. आणि तो निर्वाण पदाच्या मार्गाने, तपश्चर्येच्या मार्गाने चालू लागला.
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

रसामार्थ आपण दासबोध पाहतो आहोत. त्याच्यामध्ये दुसरा दशक, पाचवा, सहावा, सातवा हे जे समास आहेत ते साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे समास आहेत. याच्यामध्ये त्रिगुणांचा विचार केलेला आहे आणि साधकाच्या पक्षी या त्रिगुणांचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक देह हा त्रिगुणांचा बनलेला आहे. सत्व, रज आणि तम या तीन गुणांचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. सत्व गुण हा सगळ्यात उत्तम सांगितलेला आहे. सत्व गुणाने भगवत भक्तीकडे आपला कल होतो. रजोगुणाने पुनरावृत्ती, पुनर्जन्म तो प्राप्त होतो आणि तमोगुणाने अधोगती मिळते. शुद्ध सत्व, रज, तम हे आवश्यक आहेत. म्हणजे तीन गुणापैकी एक गुण जर नसेल तर चालणार नाहीये. कारण प्रत्येकाचं काही काम आहे. रजोगुण हा कर्म प्रवृत्ती आहे. कर्म जर नसेल तर देहच राहणार नाही, त्यामुळे कर्म तर करायलाच पाहिजे आहे. तमोगुण देखील निद्रा, आळस आणि प्रमाद असे तीन गुण किंवा लक्षणं तमोगुणाची सांगितली आहे. त्यापैकी निद्रा ही काही प्रमाणात प्रत्येकाला आवश्यकच आहे. आळस आणि प्रमाद हे मात्र नको आहेत. त्यामुळे हे तिन्ही गुण शुद्ध स्वरूपात जर असतील तर प्रत्येकाला आवश्यक आहे, त्याच्या वाचून चालणार नाहीये. पण ते जर सवळ झाले तर ते बाधक ठरतात आणि ते संसारिक असं म्हटलेलं आहे. म्हणजे पारमार्थिक गुणाला या शुद्ध गुणांची आवश्यकता आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे सत्वगुणाचं हवं. आणि हे जर का प्रमाण उलट झालं आणि रजोतम गुणाचं जास्त वाढलं आणि ते जर सबळ झाले तर तो मनुष्य संसारिक म्हटलेला आहे, संसारात गुंतणारा आणि त्याच्यामध्ये बुडालेला असं सांगितलेलं आहे. आता शरीरामध्ये सुद्धा संबंध 24 तासात आपण जर बघितलं तर एक गुण एका वेळेला वाढलेला असतो आणि त्यावेळेला दुसरे दोन गुण कमी असतात. कर्म प्रवृत्ती जेव्हा विशेष असते त्यावेळेला तमोगुण नसतो, म्हणजे निद्रा नसते, म्हणजे झोपलेला आहे आणि काम करतो असं संभवत नाही. त्यावेळेला तमोगुण हा अगदीच नसतो, कमी प्रमाणात असतो. सत्व गुण जो आहे, जर एखादा पूजा करतो आहे, ध्यान नाम करतो आहे, त्यावेळेस सत्व गुणाचा आधिक्य आहे. ध्यानाला जर बसला असाय तर तमोगुणाची निद्राही उपयोगी नाही, आळसही उपयोग नाही आणि रजोगुणाची जी वळवळ आहे, धडपड आहे, तीही उपयोगी नाही. त्यामुळे संबंध दिवसामध्ये ज्या ज्या वेळेला काही काम करत असतो किंवा एखादी गोष्ट घडत असते त्या त्या वेळेला एक गुण हा प्रकर्षाने असतो आणि बाकीचे दोन गुण हे त्यावेळेला कमी झालेले असतात. आता रजोगुण जर वाढला म्हणजे आवश्यक आहे हे कळलं, पण वाढलं म्हणजे काय होतं ते समर्थांनी सांगितलेलं आहे. तो मग सारखा मी आणि माझं ह्याच्या भोवती गुंतलेला असतो. माझं घर, माझा संसार, माझी पत्नी, माझी मुलं, देव कुठला आणला मध्ये आम्ही त्याला काही ओळखत नाही, माझे नातलं, तेवढ्यापुरतीच चिंता वाहतो. चांगलं खावं, चांगलं प्यावं, ह्या सगळ्यांना सगळं काही मिळावं एवढीच त्याची अपेक्षा असते. आपल्या खेरीज बाहेरच्या जगामध्ये तो लक्ष देत नाही किंवा त्यांच्या गोष्टीची, त्यांच्या अडचणींची तो चिंता करत नाही. आपण चांगलं खावं, चांगलं प्यावं, त्याचबरोबर दुसऱ्याचं अभिलाषावं, माझं तर आहेच पण दुसऱ्याचंही मला मिळावं असं वाटत असेल तो रजोगुण. मग त्याला असं वाटत असतं मोठा व्यापार करावा, मोठा धंदा करावा, खूप पैसे मिळवावे, एक गाडी असेल आणखीन एक घ्यावी, एक घर असेल आणखीन एक घर घ्यावं असं वाटायला लागले की समजावं हे रजोगुण वाढत चाललेलं आहे. त्याला दान, धर्म, जप, ध्यान, परोपकार, पाप, पुण्य कशाचाही विचार नसतो. जे काही येईल समोर ते भोगायचं, म्हणजे भोगवादी दृष्टी ज्याला म्हणतात असा तो जीव असतो. स्वतःभोवती सेल्फ सेंटर्ड असल्यामुळे मी थोर आहे, मी सुंदर आहे, मी विद्वान आहे, माझ्यासारखं कोणी शाणा नाही, तू काय मला शिकवणार अशी त्याची भूमिका असते. दुसऱ्याचं सगळं जावं पण माझंच असावं असं वाटत असतं. मनात कपट, मत्सर असतो, कामना, लोभ हे त्याच्यामध्ये असतात. जे पाहावं ते आपल्याला मिळावं अशी इच्छा असते. कुठेही एखादी वस्तू पाहिली की हा ही आपल्याला असावी असं मनात आलं की लगेच साधक आणि सावध व्हावं की हा रजोगुण आलेला दिसतोय, लगेच त्याप्रमाणे बाजूला काढायचा प्रयत्न करावा. रजोगुणी माणसाला नित्य नेम काही नको असतो. ज्याला आपण व्यवस्थित जीवन म्हणतो, ठराविक वेळेला ठराविक गोळी कसणं, गोष्टी करणं असं काही नसतं. केव्हाही उठावं, केव्हाही खावं, काही करावं, कुठलेही बंधन त्याला नको असतो. परत न्यून बोलावं असं वाटतं आणि दुसऱ्याचे दोष शोधून काढून ते कसे बोलता येतील, चार लोकात पसरवता येतील असा त्याचा विचार असतो. आणि हा रजोगुण पुनर्जन्माला कारण आहे. हा जर कमी करायचा असेल तर समर्थाने त्याच्यात उपाय सांगितलेला आहे की काया वाचा मने पत्र पुष्प फळ सगळंच्या सगळं जे आहे ते भगवंताला अर्पण करावं.
सगळ्या गोष्टी ज्या करायच्या आहेत ते माझ्या काही नाहीये, हा जो माझं माझं म्हणत असतो त्याच्याऐवजी सर्व भगवंताचं आहे अशी बुद्धी ठेवून त्याप्रमाणे कर्म करावं. तमोगुण जो आहे त्याच्यामध्ये बघितलं आपण, निद्रा आळस प्रमाद आहे. संसारात जरा काही दुःख आलं किरडायला बसला, खेद खंत करायला लागला, कोणाचं काही झालं आपल्या मनाजोगं झालं नाही की आले क्रोधाचे काविरे आणि पिशाच्या परिवावरे, हे तमोगुणाचं लक्षण आहे. वर्तमानपत्रात आपण रोज उघडले की लक्षात येतं रजोगुणाच्या बातम्या आणि तमोगुणाच्या बातम्या. जरा मनाविरुद्ध झालं, मत्साराच्या पोटी असो, दुसऱ्याचा खून करायलाही कमी करत नाही, आपणही जीव द्यावा दुसऱ्याचा घ्यावा, हे सगळं वाटणं हे तमोगुणाचं आहे. पूर्ण अज्ञान असतं, अंधारात झालेला असतो मनुष्य तो त्या तमोगुणामुळे. काय करावं काय करू नये याचं काही त्याला भानच नसतं. कुठं भांडण चाललेलं असलं की चालला बघायला, रंगलाच त्याच्यामध्ये. आपणही दुसऱ्याशी भांडाभांडी करावी, भांडण बघावं, क्षुधा आणि निद्रा ह्याच्या ताब्यात गेलेला असतो, खातो आणि झोपतो, झोपून उठला की खातो, अंतरात कपट असतं त्याच्या. हा जे काही त्याच्याजवळ संपत्ती सत्ता काय जे असेल त्याने मत्त झालेला, अत्यंत उद्धट, द्वेष करणारा, त्याला भांडण करायला आवडतं. काय एवढीशी गोष्ट असली की काही मंडळी म्हणतोय भांडखोरच स्वभाव आहे, ते समजावं हे तमोगुणाचं लक्षण आहे. काही तोडफोड करावी, काय समोर दिसलं की ज्याला डिस्ट्रक्टिव्ह नेचर असा म्हणतो हा तमोगुणाचं लक्षण आहे. आपण पाहतो बाहेर सुद्धा गाड्या जाळायच्या, हे काही मोडतोड करायची, दुकानं फोडायची, काचा फोडायचे, सगळ्यात तमोगुण आलेला असतो. त्याच्यामध्ये लक्षात येत नाही की हे करण्याने फायदा काय आहे, नुकसान आपलंच होत आहे खरं, म्हणजे आपल्याच समाजाचं आपल्याच देशाचं नुकसान होत आहे. हे काही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा मार्ग नाही, त्याला इतकं अनेक मार्ग आहे. परंतु तमोगुणाचं इतका काही आधिक्य असतं की त्याचा विचार त्या ठिकाणी नसतो. सत्कर्म करावं असं वाटत नाही, पापाचं भय वाटत नाही, दोष जे आपण म्हणतो ते त्याला आवडतात, परपिढ्यामध्ये संतोष वाटतो, निष्ठुरपणाने वागावं असं वाटतं. दुसऱ्यात भांडण लावून देण्याचं काम ही मंडळी करत असतात. संपत्ती खूप मिळवावी, आणखीन मिळवावी असंही वाटत असतं. भक्ती भाव देव ह्याच्याबद्दल पूर्ण नावड असते. खावं आणि बसावं साधना समजा अशी मंडळी करायला लागली तर त्याची साधना देखील कडक साधना असते, म्हणजे निराहार करायचं, उपोषण करायचं, म्हणजे त्या देहाला दंड द्यावे. वस्तुतः देहाला असं कष्ट देण्याची गरज नाहीये, संयमित जीवन जगावं हे बरोबर आहे, पण त्याचबरोबर त्या देहाला त्रास देणं असं अपेक्षित नाहीये. भगवंतही तसं सांगत नाही, ज्ञानेश्वरांनी स्पष्ट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नियमित जीवन जगावं हे बरोबर आहे. सकाम अनुष्ठान करायचं, आपण बघितलं रावणाने तपश्चर्या केलेली दिसत होती आपल्याला. अनेक आपण हे जे बघतो किंवा ऐकलेलं आहे पुराण काळी, लक्षात येतं की असुराव जी मंडळी आहेत त्यांनी देखील खूप तपश्चर्या केली, अतिशय कडक तपश्चर्या केली, पण जे मिळवलं ते दुसऱ्याचा नाश करण्यासाठी मिळवलेलं आहे. त्यामुळे ही सगळी तमोगुणी आहेत. देवाची निंदा करायची, देवालाच न मानणं, संत संगती नाही, मोक्ष प्राप्ती वगैरे ह्याच्याबद्दलही त्यांना काही प्रेम नसतं. म्हणून हा सगळा तमोगुण जो आहे तो पतनाला कारण आहे. म्हणून जर का जन्माचं खंडन व्हायला हवं असेल तर त्याच्यासाठी सत्वगुण असणं आवश्यक आहे. म्हणून सत्वगुण काय हे सांगण्यासाठी समर्थाने खूपच ओव्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आपण त्यातल्या काही निवडक बघणार आहोत, कारण त्या आपल्याला मिळवायचे. हा सत्वगुण आहे हा भजनाला आधार आहे. भगवंताचं भजन करावं असं वाटत असेल तर कुठंतरी सत्वगुण अंगामध्ये असायला पाहिजे. त्याचा उपयोग आणखी काय आहे, निरसी संसार, संसाराचा निराश करण्यासाठी सत्वगुणाचा उपयोग होतो. कारण संसार कसा आहे, दुःख मूळ संसार आहे असं म्हटलंय. या दुःख मूळ संसारात आनंद निर्माण करायचा असेल किंवा त्या संसारात असून अलिप्त व्हायचं असेल तर सत्वगुणाची आवश्यकता आहे. सत्वगुणाने उत्तम गती मिळते. मार्ग फुटे भगवंती म्हटलंय. ते रस्त्यावर बोर्ड लावलेले असतात ना, ह्या गावाला जाणारा, त्या गावाला जाणारा, त्या गावाला जाणारा, असे असतात बोर्ड. तर भगवंताकडे मार्ग जाणारा कुठे आहे असं विचाराल तर तो शोधण्यासाठी सत्वगुण जर असेल तर तो त्या शोधामध्ये लागतो की हा भगवंताकडे जाणारा मार्ग हा आहे, ह्या मार्गाने जायचं आहे. आणि सायोज्यता मुक्ती पावायची असेल तर सत्वगुण आवश्यक आहे. सत्वगुण कसा आहे, परमार्थाचे मंडण रजतमाचे निरसन. सत्वगुण वाढायला लागला की रजतमाला त्याला नोटीस मिळते, त्याला हळूहळू कमी व्हायला लागतात ते, आणि मग त्यांची धडपड जास्त सुरू होते. म्हणून साधक साधना करायला लागला की रजोगुण तमोगुण जास्त व्याप करतात त्या साधकाला, कारण त्यांना लक्षात येते की आपल्याला आता इथं काही थारा दिसत नाहीये. म्हणून साधकांनी त्यावेळेला फार सांभाळून राहावं लागतं. सत्वगुण हा परम सुखकारी आहे, त्याला सुखाची अपेक्षा असते, संघर्ष नको असतो, तो निवारी जन्ममृत्यू, जन्ममृत्यूचं निवारण करणारा असतो, आणि त्याच्यामुळे पारत्रिक कल्याणाची वाट मिळते. म्हणून सत्वगुण अत्यंत महत्वाचा सांगितलाय. हरि ओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं.
यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधः कस्य स्विद्धनम्।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 12 मे. कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा. स्वतःचं कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेने कोणाचं मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणं हे हीनपणाचं लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. कामक्रोधादी विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यासारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ जायला नामासारखं दुसरं साधन नाही. आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही. वाचेने म्हणजे जिभेने बोलता येतं आणि खाता येतं. नेहमी सत्य आणि गोड बोलावं आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचं विष जिथे येतं तिथे नामाची आठवण ठेवावी. देवापेक्षा सुद्धा नामाचा महिमा अधिक आहे. वृत्ती उठू लागली की तिला नामाची जोड देऊन ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असं नाही, पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेना असं व्हावं तसं हिरण्यकश्यपूचं झालं. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळे विसरला, त्यामुळे भगवंताला खांबात दिसावं लागलं. अभिमान जरुरी पुरताच ठेवावा. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. नारायणाचं दर्शन व्हावं असं नाही प्रल्हाद म्हणाला, नाम नाही सोडणार असं म्हणाला. लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा फुटायचा नाही, म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावं. लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असतं. कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत, त्यापासून आपलंच मन गढूळ होतं. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असं परमेश्वराला अनन्यतेने म्हणावं. मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या वाचून राहणार नाही. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: त्याच्या अंगणी गती वाचा आला
1: कल्याण होईल गो बोलतो तुझ राम धर्मा

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:45 आणि 11:55 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण चतुर्थ खंड. दक्षाने गजाननाचं चरित्र सांगण्याविषयी विनंती केल्यावरून मुद्गल ते सांगू लागले. असं म्हणून सुताने शौनकांना पुढील कथाभाग सांगण्यास प्रारंभ केला. लोभासुराच्या नाशासाठी देवा ब्राह्मणांनी चतुर्थीचं व्रत केलं. गजानन प्रकट झाला. ते चतुर्थी व्रताचं कथानक असं आहे. पूर्वी सृष्टी निर्माण करून प्राणीमात्रांच्या कालधारणेसाठी ब्रह्मदेवांनी समाधी लावली असता सर्व तिथींची जननी प्रकृती चतुर्थी त्याच्या शरीरापासून निर्माण होऊन तिने तप केलं. त्यामुळे गणेशाने सर्व तिथीचं मातृत्व आणि भक्ती देऊन माझी जन्मतिथी तूच असा तिला वर दिला. तिने स्वतःपासून प्रतिपदा ते पौर्णिमा अमावस्या तिथी निर्माण केल्या. त्यांच्यासह एक वर्षभर तपस्या करून गणेशस्तुती केली आणि शुक्ल कृष्ण चतुर्थ्यांना सिद्धिदायक वर गणेशाकडून मिळवले. स्वतः गणेश प्रतिपदादी तिथींकडे गेला. त्यांनी पूजा आणि स्तुती केल्यानंतर त्याने सर्व तिथी व्रतयुक्त करून सिद्ध केल्या. दशरथाला वसिष्ठ ऋषींनी कथन केलेलं संकष्टी चतुर्थीचं धर्मशास्त्रासह रहस्य मुद्गलांनी कथन केलं आणि ब्रह्मदेवांनी कथन केलेल्या संकष्टी चतुर्थीचा शास्त्रार्थ सांगितला. चंद्राला मिळालेला शाप आणि त्याचं शापमोचनही सांगून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्याने घडलेला श्रीकृष्णाच्या आयुष्यातील स्यमंतक मण्याचा प्रसंग मुद्गलांनी विस्ताराने वर्णन केला. आणखी कोणी हे व्रत केले का या प्रश्नाचं उत्तर वसिष्ठांनी दशरथाला कण्व आणि दुष्यंत पुत्र भरत तसेच क्रतू आणि ब्रह्मा यांचा संवाद सांगून दिलं आणि द्राविड नगरातील चांडालाची कथा सांगितली. अश्विन महिन्यातील शुद्ध चतुर्थीच्या व्रताचं महात्म्य वसिष्ठांनी निपुत्रिक असलेला कीर्तिमान राजा आणि सौभरी यांच्या संवादातून आणि स्वतः सौभरींना शुकाचार्यांच्या मुखातून जसं ऐकावयास मिळालं तसं कथन केलं. कार्तिक शुद्ध चतुर्थीचं महत्त्व, कुष्ठ झालेल्या सुधन्वा राजाची कथा आणि त्याला झालेला सौभरीचा उपदेश सांगून पटवलं. तसंच महिष्मतीतल्या चांडालाची गोष्टही सांगितली. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीचं महत्त्व काशीपती अजातशत्रू आणि नारद यांच्या संवादातून सांगितलं. पौष शुद्ध चतुर्थी व्रताचं महात्म्य सुदंत ब्राह्मण आणि वामदेव यांच्या संवादातून कथन केलं. माघ शुद्ध चतुर्थी व्रताचं महत्त्व कर्नाटकातील भानुपुरीचा राजा सोम आणि भृगु महामुनींच्या भेटीतून सांगितलं. फाल्गुन शुद्ध चतुर्थी व्रताचं महत्त्व माळव्यातील हेमांगद राजा आणि पर्वत यांच्या संवादातून कथन केलं. बंगालमधील शोभाभद्र नगरीचा चंद्रप्रिय राजा आणि महायोगी अष्टावक्र यांच्या संवादातून चैत्र शुद्ध चतुर्थीचं महत्त्व सांगितलं. गुर्जर देशातील भद्रक नगरीचा राजा ब्रह्मप्रिय आणि श्वेतकेतू यांच्या संवादातून वैशाख शुद्ध चतुर्थीच्या व्रताचं महत्त्व वर्णन केलं. तसंच ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी व्रताचं महात्म्य आंध्र देशातील शेषपुरात राहणारा कर्दम राजा आणि भारद्वाज यांच्या भेटीतून सांगितलं. मैथिलातील गंडकी नगरीच्या भद्रसेन नावाच्या राजाच्या आणि बकधाल्वे ऋषींच्या संवादातून आषाढ शुद्ध चतुर्थी व्रताचं महत्त्व प्रतिपादन केलं. श्रावण शुद्ध चतुर्थी व्रताचं महात्म्य अंग देशातील शततार नगरीचा राजा अश्वसेन आणि देवल महामुनी यांच्या संवादातून प्रकट केलं. आणि मलमासातील शुक्र चतुर्थीच्या व्रताचं मोठेपण आंध्रातील सुषेण राजा आणि जैमिनी ऋषी यांच्या भेटीतून समजावून दिलं. सर्व वरदा चतुर्थीचं महात्म्य ऐकून संतुष्ट झालेल्या दशरथ राजाने संकष्ट चतुर्थीचं महात्म्य विचारलं तेव्हा वसिष्ठांनी माघ कृष्ण चतुर्थीचं महात्म्य प्रथम सांगितलं, कारण शुक्लतिथीमध्ये भाद्रपद चतुर्थी महत्वाची, तशी वद्यातील चतुर्थी माघ महिन्यातील महत्वाची। त्याचं महत्व इंद्रमुखातून सहस्त्राख्यपूरच्या शूरसेन राजाला कळल्याचा इतिहास त्यांनी कथन केला। फाल्गुन कृष्ण चतुर्थीचं महत्व शंकरांच्या प्रेरणेने नारदांनी रावणाला कथन केलं। चैत्र कृष्ण चतुर्थीचं महत्व ब्राह्मण मुखाने कलिंग देशाच्या उग्रसेन राजाला ऐकवलं। अगस्त्य ब्रह्मदेवाच्या संवादातून वैशाखातील कृष्ण चतुर्थीचं महात्म्य वसिष्ठांनी दशरथाला ऐकवलं। नल नारदांच्या संवादातून ज्येष्ठ महिन्याच्या संकष्टी चतुर्थीचं महत्व ऐकवून आषाढ महिन्याच्या संकष्टीचं मोठेपण इंद्रगृत्समदाच्या संवादातून ऐकवलं। श्रावण संकष्टीचं थोरपण युधिष्ठिर विदुराच्या भाषणाद्वारा प्रकट करून भाद्रपदातल्या संकष्टीचं महत्व सांगण्यासाठी द्राविड राजा वीरसेन आणि सुमंतू यांचा संवाद सांगितला। पार्वती परमेश्वरांनी केलेल्या आश्विन संकष्टीचं महत्व सांगून कार्तिक संकष्टीचं महत्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्रातील कर्दम राजाचा मंकणक मुनीशी झालेला संवाद कथन केला। हरिश्चंद्र विश्वामित्राच्या संवादाने मार्गशीर्ष संकष्टीचं प्राधान्य वसिष्ठांनी सांगितलं। तर पौष महिन्याच्या संकष्टीचं महत्व वर्णन करण्यासाठी हस्तिनापूरच्या वीरसेन राजाचा आणि त्रिताचा संवाद ऐकवला। नंतर मलमासातल्या संकष्टीचं महत्व दशरथाने विचारल्यावरून आंध्र देशातील धर्मदत्त राजा आणि अष्टावक्र यांचा संवाद वसिष्ठांनी सांगितला। संकष्टीला जो शमीच्या झाडाखाली निवास करील त्याचं महत्व दशरथाने विचारताच वसिष्ठांनी पांचाल देशातल्या कोड भरलेल्या ब्राह्मणाची कथा सांगितली। सर्व वरदा आणि संकष्टी चतुर्थीचं महात्म्य ऐकून प्रत्येक महिन्याचं वैशिष्ट्यपूर्ण भोजन करून दशरथाने व्रत यथासांग केलं। त्याचं फल म्हणजेच साक्षात विष्णू त्याचा पुत्र झाला। लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्यासारखे सर्वमान्य पुत्र झाले। शेवटी तो गणेश रूपात विलीन झाला। नंतर वसिष्ठांनी चतुर्थी व्रताच्या उद्यापनाचा विधी कथन केला। मुद्गलांकडून सर्व चतुर्थीचं महात्म्य ऐकून दक्षाला विशेष समाधान झालं आणि त्याने संक्षेपाने ऐकलेलं लोभासुराचं चरित्र पुन्हा सविस्तर विचारलं। तेव्हा मुद्गल मुनी म्हणाले, कैलासाला आलेल्या कुबेरापासून पार्वतीच्या लोभामुळे आणि तिच्या क्रोधाभिनिवेशाने घाबरून जाऊन स्खलनाने झालेला हा लोभासूर शंकरांना प्रसन्न करून ब्रह्मांड प्राप्तीचा वर मिळवता झाला। शुक्राचार्यांकडून प्रेरणा घेऊन सर्व दैत्य प्रमुखांना प्रोत्साहन देऊन त्याने मोठं सैन्य घेऊन पृथ्वी जिंकली आणि इंद्रपदाची सत्ता प्राप्त केली। इंद्राने विष्णूंना सर्व घटना सांगताच विष्णू युद्धास तयार झाले, पण त्यांचाही पराजय झाला। विष्णू आणि सर्व देव यांचं रक्षण शंकर करीत आहेत ही वार्ता समजताच लोभासुराने गजासूर नावाच्या दूताला शंकरांकडे पाठवलं। तेव्हा त्याला दिलेल्या वराप्रमाणे शंकरही कैलास सोडून एका मोठ्या अरण्यात जाऊन राहिले। ते समजताच लोभासूर कृतकृत्य झाला। त्याने सर्व धर्मकार्य बंद पाडून ब्राह्मण ऋषी मुनींना त्राही करून सोडलं। मग रैभ्याने पुढाकार घेऊन सर्व देवांना गणेशोपासना सांगितली। त्याच्या योगाने श्री गणेश प्रकट होऊन त्याने देवांना अभय दिलं। शंकरांना दूत म्हणून गणेशाने पाठवलं। त्यांनी लोभासुराला गणेश महात्म्य सांगितलं। तसंच शुक्राचार्यांनी देखील गणेशाला शरण जा म्हणून लोभासुराला मार्गदर्शन केलं। त्या उपदेशाने प्रभावित होऊन लोभासुराने वैर टाकून गजाननाची स्तुती केली आणि त्याच्याकडून भक्ती मागून घेतली। लोभासूर शांत झाला तेव्हा सर्व देवांनी गणेशाची स्तुती केली। सर्वांचं कल्याण चिंतून गणेश गुप्त झाला। नंतर सिंदुरासुराची कथा मुद्गल सांगू लागले। शंकरांच्या जांभईपासून निर्माण झालेला सिंदूर त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून ज्याला आलिंगशील तो नष्ट होईल असा वर मिळवला. त्या वराचा खरेपणा पडताळून पाहण्यासाठी तो विष्णू आणि ब्रह्मा यांच्याकडेच गेला असता दोघेही आम्ही तुझेच आहोत असं म्हणाले. त्यामुळे सिंदूर शंकरांकडे आला. या वस्त्रहीन शंकराला काय मारायचं म्हणून त्याने पार्वतीलाच पळवून नेलं. तिने सावधान चित्ताने गणेशाचं स्मरण केलं. गुप्त रूपाने गणेशाने सिंदूराच्या छातीवर प्रहार केला आणि व्याकुळ झालेल्या त्याला त्याच्यापुढे ब्राह्मण रूपाने जाऊन मी तुला शंकर वश करवून देईन, त्याची पत्नी सोडून दे असं आश्वासन दिलं. त्यावरून पार्वतीची मुक्तता करून तो त्रिभुवन जिंकावयास गेला. इकडे ब्राह्मण स्वरूप गणेश गुप्त झाला असता पार्वतीने सर्व घटना शोकाकुल होऊन शंकरांना सांगितली. शंकरांनी माझ्या घरी तू पुत्र रूपाने राहा अशी विनंती केली. ती गणेशाने मान्य केली. एकदा पार्वतीने स्वतःच्या अंगच्या मळापासून एक पुरुषाकृती बनवून त्याला जिवंत करून द्वार रक्षणास ठेवलं. स्नानाच्या वेळी पार्वतीच्या सांगण्यावरून त्याने शंकरांनाही अडवलं. त्याच्या विशेष प्रहारांनी सर्वांचीच गाळण उडाली. तेव्हा सर्वांनी मिळून विचार केला. अखेर त्याच्याशी युद्ध झालं. त्यात शंकरांनी स्वतःच्या त्रिशूलाने त्याचा शिरच्छेद केला. तेव्हा पार्वतीने सर्वांचं स्तंभन केलं आणि ती त्याला जिवंत करू लागताच अकस्मात आलेल्या गजासुराला मारून त्याचं मस्तक त्या पुरुषाला लावून शंकरांनी सजीव केलं. शंकरांनी संजीवित केलेला तो साक्षात गणेशच वाटला. मी तुझं मस्तक धारण करीन असा गजासुराला वरच होता. त्या गजासुराची पूर्वजन्मकथा, भक्तवचनाचं महत्व, निर्माल्य रक्षण ह्या सर्व कथा मुद्गलांनी दक्षास यावेळी सांगितल्या. इकडे सिंदुरासुराला नारदांनी कैलासात शंकरपुत्र म्हणून गणेश स्वतः वाढतो आहे, जपून रहा अशी सूचना दिली. ती ऐकताच सिंदुरासूर सैन्यासह युद्धास निघाला. गणेशाने त्याला विराट रूप धारण करून दोन्ही हातांनी वर उचललं. त्यावेळी सर्व देवांनी गणेशाची स्तुती केली. नंतर मुद्गलांनी गणेश निर्माल्याच्या महात्म्याची कथा कथन करून इंद्राशिवाय यज्ञ केला म्हणून त्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी इंद्राने कालरूप विघ्नाला निर्माण केल्याचं मुद्गलांनी सांगितलं. पार्श्व आणि दीपवत्सलिका यांच्या पोटी अवतार घेऊन तो गणेश कालरूप विघ्नासुराच्या आश्रमात आल्याचंही सांगितलं. पुढे त्या कालस्वरूप विघ्नाने गणेशाला आकळण्यास प्रारंभ केला. परंतु त्याला आकळणारी मायाशक्ती त्याच्यावर गणेशाने टाकताच विघ्नासूर शरण आला. त्याची प्रमुख गण म्हणून गजाननाने योजना केली. त्यापासून त्याचे विघ्नराज हे नाव प्रसिद्ध झाले. दक्षाच्या विचारण्यावरून गजानन तीर्थाचं वर्णन मुद्गलांनी केलं. सूत म्हणाला, असा हा दक्ष मुद्गलांचा संवाद मी तुम्हास ऐकवला. आता आपणास आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे? चतुर्थ खंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्री दत्तदासबुवा घाग यांचं आणि स्वर आहे अतुल खांडेकर यांचा.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग जोग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग जोग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अवधूत बाम यांचं आणि स्वर आहे वैदेही करमबेळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन।
2: श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: अभंग भक्ति गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ति सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आणि ते जर सबळ झाले तर तो मनुष्य संसारिक म्हटलेला आहे, संसारात गुंतणारा आणि त्याच्यामध्ये बुडालेला असं सांगितलेलं आहे. आता शरीरामध्ये सुद्धा संबंध 24 तासात आपण जर बघितलं तर एक गुण एका वेळेला वाढलेला असतो आणि त्यावेळेला दुसरे 2 गुण कमी असतात. कर्म प्रवृत्ती जेव्हा विशेष असते त्यावेळेला तमोगुण नसतो, म्हणजे निद्रा नसते, जे झोपलेला आहे आणि काम करतो असं संभवत नाही, त्यावेळेला तमोगुण अगदीच नसतो, कमी प्रमाणात असतो. सत्वगुण जो आहे, जर एखादा पूजा करतो आहे, ध्यान नाम करतो आहे, त्यावेळेस सत्वगुणाचा आधिक्य आहे. ध्यानाला जर बसला असाल तर तमोगुणाची निद्राही उपयोगी नाही, आळसही उपयोग नाही, आणि रजोगुणाची जी वळवळ आहे, धडपड आहे, तीही उपयोगी नाही. त्यामुळे संबंध दिवसामध्ये ज्या ज्या वेळेला काही काम करत असतो किंवा एखादी गोष्ट घडत असते त्या त्या वेळेला एक गुण हा प्रकर्षाने असतो आणि बाकीचे 2 गुण हे त्यावेळेला कमी झालेले असतात. आता रजोगुण जर वाढला म्हणजे आवश्यक आहे हे कळलं, पण वाढला म्हणजे काय होतं ते समर्थांनी सांगितलेलं आहे. तो मग सारखा मी आणि माझं ह्याच्या भोवती गुंतलेला असतो. माझं घर, माझा संसार, माझी पत्नी, माझी मुलं, देव कुठला आणला मध्ये आम्ही त्याला काही ओळखत नाही, माझे नातलं, तेवढ्या पुरती चिंता वाहतो. चांगलं खावं, चांगलं प्यावं, ह्या सगळ्यांना सगळं काही मिळावं एवढीच त्याची अपेक्षा असते. आपल्या खेरीज बाहेरच्या जगामध्ये तो लक्ष देत नाही किंवा त्यांच्या गोष्टीची, त्यांच्या अडचणींची तो चिंता करत नाही. आपण चांगलं खावं, चांगलं प्यावं, त्याचबरोबर दुसऱ्याचं अभिलाषावं, माझं तर आहे पण दुसऱ्याचंही मला मिळावं असं वाटत असेल तो रजोगुण. मग त्याला असं वाटत असतं मोठा व्यापार करावा, मोठा धंदा करावा, खूप पैसे मिळवावे, एक गाडी असेल आणखीन एक घ्यावी, एक घर असेल आणखीन एक घर घ्यावं, असं वाटायला लागले की समजावं रजोगुण वाढत चाललेलं आहे. त्याला दान धर्म जप ध्यान परोपकार पाप पुण्य कशाचाही विचार नसतो. जे काही समोर ते भोगायचं म्हणजे भोगवादी दृष्टी ज्याला म्हणतात असा तो जीव असतो. स्वतः भोवती सेल्फ सेंटर्ड असल्यामुळे मी थोर आहे, मी सुंदर आहे, मी विद्वान आहे, माझ्यासारखं कोणी शहाणा नाही, तू काय मला शिकवणार अशी त्याची भूमिका असते. दुसऱ्याचं सगळं जावं पण माझंच असावं असं वाटत असतं. मनात कपट मत्सर असतो, कामना लोभ हे त्याच्यामध्ये असतात. जे पाहावं ते आपल्याला मिळावं अशी इच्छा असते. कुठेही एखादी वस्तू पाहिली की हा ही आपल्याला असावी असं मनात आलं की लगेच साधक आणि सावध व्हावं की हा रजोगुण आलेला दिसतोय, लगेच त्याप्रमाणे बाजूला काढायचा प्रयत्न करावा. रजोगुणी माणसाला नित्य नेम काही नको असतो, ज्याला आपण व्यवस्थित जीवन म्हणतो, ठराविक वेळेला ठराविक गोळी कसणं, गोष्टी करणं असं काही नसतं. केव्हाही उठावं, केव्हाही खावं, काहीही करावं, कुठलेही बंधन त्याला नको असतो. परन्यून बोलावे असं वाटतं आणि दुसऱ्याचे दोष शोधून काढून ते कसे बोलता येतील, 4 लोकात पसरवता येतील असा त्याचा विचार असतो. आणि हा रजोगुण पुनर्जन्माला कारण आहे. हा जर कमी करायचा असेल तर समर्थांनी त्याच्यात उपाय सांगितलेला आहे की काया वाचा मने पत्र पुष्प फळ सगळंच्या सगळं जे आहे ते भगवंताला अर्पण करावं. सगळ्या गोष्टी ज्या करायच्या आहेत ते माझ्या काही नाहीये, हा जो माझं माझं म्हणत असतो त्याच्याऐवजी सर्व भगवंताचा आहे अशी बुद्धी ठेवून त्याप्रमाणे कर्म करावं. तमोगुण जो आहे त्याच्यामध्ये बघितलं आपण, निद्रा आळस प्रमाद आहे. संसारात जरा काही दुःख आलं फिरडायला बसला, खेद खंत करायला लागला, कोणाचं काही झालं आपल्या मनाजोगं झालं नाही की आले क्रोधाचे काविरे आणि पिशाच्या परिवावरे, हे तमोगुणाचं लक्षण आहे. वर्तमानपत्रात आपण रोज उघडले की लक्षात येतं रजोगुणाच्या बातम्या आणि तमोगुणाच्या बातम्या. जरा मनाविरुद्ध झालं, मत्साराच्या पोटी असो, दुसऱ्याचा खून करायलाही कमी करत नाही, आपणही जीव द्यावा दुसऱ्याचा घ्यावा, हे सगळं वाटणं हे तमोगुणाचं आहे. पूर्ण अज्ञान असतं, आंधळाच झालेला असतो मनुष्य तो त्या तमोगुणामुळे. काय करावं काय करू नये याच काही त्याला भानच नसतं. कुठं भांडण चाललेलं असलं की चालला बघायला, रंगलाच त्याच्यामध्ये. आपणही दुसऱ्याशी भांडाभांडी करावी, भांडण बघावं, क्षुधा आणि निद्रा ह्याच्या ताब्यात गेलेला असतो, खातो आणि झोपतो, झोपून उठला की खातो, अंतरात कपट असतं त्याच्या. हा जे काही त्याच्याजवळ संपत्ती सत्ता काय जे असेल त्याने मत्त झालेला, अत्यंत उद्धट, द्वेष करणारा, त्याला भांडण करायला आवडतं. काय एवढीशी गोष्ट असली की काही मंडळी म्हणतोय भांडखोर स्वभाव आहे, ते समजावं तमोगुणाचं लक्षण आहे. काही तोडफोड करावी, काही समोर दिसलं की ज्याला डिस्ट्रक्टिव्ह नेचर असा म्हणतो हा तमोगुणाचं लक्षण आहे. आपण पाहतो बाहेर सुद्धा गाड्या जाळायच्या, हे काही मोडतोड करायची, दुकानं फोडायची, काचा फोडायचे, सगळ्यात तमोगुण आलेला असतो. त्याच्यामध्ये लक्षात येत नाही की हे करण्याने फायदा काय आहे, नुकसान आपलंच होत आहे खरं, म्हणजे आपल्याच समाजाचं, आपल्याच देशाचं नुकसान होत आहे. हे काही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा मार्ग नाही, त्याला इतकं अनेक मार्ग आहे, परंतु तमोगुणाचं इतका काही आधिक्य असतं की त्याचा विचार त्या ठिकाणी नसतो. सत्कर्म करावं असं वाटत नाही, पापाचं भय वाटत नाही, दोष जे आपण म्हणतो ते

त्याला आवडतात. परपिढ्यामध्ये संतोष वाटतो, निष्ठुरपणाने वागावं असं वाटतं. दुसऱ्यात भांडण लावून देण्याचं काम ही मंडळी करत असतात. संपत्ती खूप मिळवावी, आणखीन मिळवावी असंही वाटत असतं. भक्ती, भाव, देव ह्याच्याबद्दल पूर्ण नावड असते. खावं आणि बसावं. साधना समजा अशी मंडळी करायला लागली तर त्याची साधना देखील कडक साधना असते. म्हणजे निराहार करायचं, उपोषण करायचं, म्हणजे त्या देहाला दंड द्यावे. वस्तुतः देहाला असं कष्ट देण्याची गरज नाहीये. संयमित जीवन जगावं हे बरोबर आहे, पण त्याचबरोबर त्या देहाला त्रास देणं असं अपेक्षित नाहीये. भगवंतही तसं सांगत नाही, ज्ञानेश्वरांनी स्पष्ट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नियमित जीवन जगावं हे बरोबर आहे. सकाम अनुष्ठान करायचं. आपण बघितलं रावणाने तपश्चर्या केली, दिसत होती आपल्याला. अनेक आपण हे जे बघतो किंवा ऐकलेलं आहे पुराण काळी, लक्षात येतं की असुराव जी मंडळी आहेत त्यांनी देखील खूप तपश्चर्या केली, अतिशय कडक तपश्चर्या केली. पण जे मिळवलं ते दुसऱ्याचा नाश करण्यासाठी मिळवलेलं आहे. त्यामुळे ही सगळी तमोगुणी आहेत. देवाची निंदा करायची, देवालाच न मानणं, संत संगती नाही, मोक्षप्राप्ती वगैरे ह्याच्याबद्दलही त्यांना काही प्रेम नसतं. म्हणून हा सगळा तमोगुण जो आहे तो पतनाला कारण आहे. म्हणून जर का जन्माचं खंडन व्हायला हवं असेल तर त्याच्यासाठी सत्वगुण असणं आवश्यक आहे. म्हणून सत्वगुण काय हे सांगण्यासाठी समर्थांनी खूपच ओव्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आपण त्यातल्या काही निवडक बघणार आहोत, कारण त्या आपल्याला मिळवायचे. हा सत्वगुण आहे हा भजनाला आधार आहे. भगवंताचं भजन करावं असं वाटत असेल तर कुठंतरी सत्वगुण अंगामध्ये असायला पाहिजे. त्याचा उपयोग आणखी काय आहे, निरसी संसार, संसाराचा निराश करण्यासाठी सत्वगुणाचा उपयोग होतो. कारण संसार कसा आहे, दुःख मूळ संसार आहे असं म्हटलंय. या दुःख मूळ संसारात आनंद निर्माण करायचा असेल किंवा त्या संसारात असून अलिप्त व्हायचं असेल तर सत्वगुणाची आवश्यकता आहे. सत्वगुणाने उत्तम गती मिळते. मार्ग फुटे भगवंती म्हटलंय. ते रस्त्यावर बोर्ड लावलेले असतात ना, ह्या गावाला जाणारा, त्या गावाला जाणारा, त्या गावाला जाणारा, असे असतात बोर्ड. तर भगवंताकडे मार्ग जाणारा कुठे आहे असं विचाराल तर तो शोधण्यासाठी सत्वगुण जर असेल तर तो त्या शोधामध्ये लागतो की हा भगवंताकडे जाणारा मार्ग हा आहे, ह्या मार्गाने जायचंय. आणि सायोज्यता मुक्ती पावायची असेल तर सत्वगुण आवश्यक आहे. सत्वगुण कसा आहे, परमार्थाचे मंडण रजतमाचे निरसन. सत्वगुण वाढायला लागला की रजतमाला त्याला नोटीस मिळते, त्याला हळूहळू कमी व्हायला लागतात ते, आणि मग त्यांची धडपड जास्त सुरू होते. म्हणून साधक साधना करायला लागला की रजोगुण तमोगुण जास्त व्याप करतात त्या साधकाला. कारण त्यांना लक्षात येतं की आपल्याला आता इथं काही थारा दिसत नाही आहे. म्हणून साधकांनी त्यावेळेला फार सांभाळून राहावं लागतं. सत्वगुण हा परमसुखकारी आहे, त्याला सुखाची अपेक्षा असते, संघर्ष नको असतो. तो निवारी जन्ममृत्यू, जन्ममृत्यूचं निवारण करणारा असतो आणि त्याच्यामुळे पारित्रिक कल्याणाची वाट मिळते. सत्वगुण अत्यंत महत्वाचा सांगितलाय. हरी ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: श्रोते हो आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353531 30।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्तिरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: काशी राजाने अलर्काचं सैन्य फितवलं, दुर्ग वन हे सगळे पराभूत केले, कारण सरळ मार्गाने मिळणार नाही. धन दौलत आपल्याला माहिती आहे, साम दाम दंड भेद. काही लोक सामानी म्हणजे सामोपचाराने सुद्धा एखादं काम होऊ शकतं, पण सहसा हा पहिला मार्ग आहे. सहसा सामानी कोणी ऐकत नाही, मग विकत घ्यायचं दाम, त्याच्यानंतर नाहीतर मग आक्रमण दंड. आणि जर सरळ मार्गाने हे नसेल तर त्याच्यात भेद फूट पाडायची. इंग्रजांची नीतीच होती फोडा आणि झोडा, कारण एक एकटा वेगळा वेगळा झाला की शक्ती साहजिकच कमी होते. आणि मग असे छोटे छोटे झालेले सैन्याचे भाग किंवा छोटा छोटा झालेल्या राजाचा शक्ती ही जिंकायला सोपी असते. तशा तऱ्हेने या काशीराजांनी सगळ्या मार्गाने कोणाला पितवून कोणाला हे देऊन हळूहळू सगळा सैन्य भार फोडला अलर्काचा, आणि खजिना रिता झाला, त्याच्यामध्ये पराभूत झाला, कारण बरंच सैन्यच त्याचं फितवलं गेलं. लढणार कोणाच्या बळावर? लढतं सैन्य, त्या सैन्यालाच फितवलं. खजिना संपला. असं झाल्यानंतर अलर्काला दुःख झालं की अरे एवढं सगळं माझं आहे, हे अचानक नाहीसं कसं होत आहे, काय झालं? मग त्याला त्या आईच्या अंगठीची आठवण झाली की आईने काहीतरी संकट काळामध्ये हे करावं असं दिलं होतं, तर बघू तर काय आहे त्याच्यामध्ये. तर त्या स्नान करून पवित्र होऊन ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन केलं आणि तो उपदेश पत्र काढून वाचलं. आणि ते वाचल्यानंतर त्याच्यामध्ये असं आहे, संग म्हणजे आसक्तीचा त्याग. संग म्हणजे आसक्ती. आपण आपल्याला नेहमी सांगतात संत संग करा, एरवी आपला संघ असतो तो इतरांशी आसक्तीशी असतो. सुसंगती सदा घडो, चांगल्याची संगत धरा. पण एरवी चांगल्याची संताची संगती नाही धरली तर ती आपोआप आपण पूर्ण निस्संग होऊ शकत नाही.

तो सत्संग करावा. कामना सर्वथा सोडून द्यावी. जर कामना सुटत नसेल कशी सुटणार हो? आपल्याला बसायला चांगली जागा मिळावी, पाणी भरपूर मिळावं, झोपायला पलंग मिळावा, ह्या बारीक सगळ्या कामना असतातच की आपल्या मागे. काय आपण कामना सोडून दिली असं म्हणतो का? नाही म्हणत, होऊच शकत नाही. ते काही ना काहीतरी वासना, इच्छा, कामना या सतत असतात. साधं गाडीत चढलं, बसमध्ये चढलं तरी आपल्याला नीट बसायला जागा मिळायला पाहिजे, हे येतच डोक्यात, येणारच. संपूर्णपणे कामनेचा त्याग केला असा संन्यासी यतीच होऊ शकतात. सर्वसामान्य माणूस इतका सहजासहजी त्याग होऊ शकत नाही. पण मग जर कामनाच करायचीच झाली की माझ्या मनातली पूर्णपणे निष्काम मला होता येत नाही, मग करायचीच कामना तर कशाची करायची? मुक्तीची कामना करा. संघ धरायचाच झाला तर सत्संग धरा. कामना धरायचीच झाली तर ती मुक्तीची कामना धरा. आणि मुमुक्षा म्हणजे मुक्तीची इच्छा, मुक्तीची कामना, हीच सगळ्या दुःखांवरती, सगळ्या त्रासांवरती, सगळ्या कटकटींवरती रामबाण उपाय आहे. अशा तऱ्हेचे श्लोक त्या चिठ्ठीमध्ये, त्या उपदेशपर पत्रामध्ये ते घडी करून त्या अंगठीमध्ये लपवून ठेवलेलं होतं. हे अलर्काच्या समोर आलं, वारंवार ते पुन्हा पुन्हा पुन्हा त्यांनी वाचलं. बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट वाचतो आणि आपल्याला वाटतं कळलं, बंद केल्यानंतर पुन्हा काही काळ गेला की काय बरं वाचलं होतं, नाही लक्षात राहत. त्यासाठी पाठांतर किंवा ते ठसावं मनावरती, यासाठी पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा वाचणं, पुन्हा पुन्हा ऐकणं, पुन्हा पुन्हा बघणं. एकदा केलं आणि झालं असं सहसा होत नाही, तात्पुरतं वाटतं पण ते ठसत नाही मनावरती. म्हणून याने खूप वेळा वाचलं, ते परत परत वाचलं. आणि मग सत्संगासाठी कुठे जायचं? सत्संगती किंवा मोक्षाची कामना कशी होणार असा त्याला प्रश्न पडला. आणि मग दत्तात्रेयांना शरण द्यायचं ठरवलं त्याने, की माझ्या मनामध्ये मुक्तीची कामना निर्माण व्हावी, यासाठी मी काय करू? यासाठी अलर्क दत्तात्रेयांना शरण गेले आणि आधी माझं दुःख दूर करा. म्हणे काय बाबा दुःख आहे तुला? तर माझा भाऊच माझं राज्य घ्यायची इच्छा करतो आहे, थोरला भाऊ, आणि इतके वर्ष मी हे सगळं सांभाळलं आणि आता तो म्हणतोय की हे द्या. पण मी, माझं राज्य, मी, तू म्हणजे काय? कोण आहेस तू? ओळखलं का स्वतःला? ज्ञानाची ह्याची सुरुवात झाली की हत्ती, घोडे, राज्य, वैभव हे सगळं तुझं आहे असं तू म्हणतोस. म्हणजे तू त्या सगळ्यापासून वेगळा आहे. माझं शरीर माझं म्हणजे मी आणि शरीर हे सुद्धा वेगळे आहे. आपण बऱ्याच वेळेला सुख किंवा हे जे शरीरासाठी, शरीरापुरता विचार करतात सर्वसामान्य माणसं, त्यामध्ये शरीर हे तुझं असं तू म्हणतोस या अर्थी तू आणि शरीर ह्या वेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घ्यायला शिका. माझं माझं माझं माझं जे आहे खरं म्हणजे कशाशीच काहीच तुझं नसतं, काहीच तुझं नसतं. हे सगळं दुसऱ्याने कोणीतरी दिलेलं आहे, दुसऱ्याच आहे. शरीर बघा, हे करावं सांगावं तर ते धर्मानं दिलेलं आहे तुम्हाला. धर्माच्या करता आम्हास जगती रामाने धाडी आले. धर्माने वागावं यासाठी रामाने आम्हाला ही शक्ती दिली आहे, हे वैभव दिलंय, ऐश्वर दिलंय. माझं म्हणजे काय? तू तुझं काय ह्याच? सगळं ते धर्माचं आहे. शरीराच्या भेदामुळे हे वेगळं दिसतं. ममता हीच दुःखरूप आहे असा दत्तात्रेयाने त्याला उपदेश दिलेला आहे की हे माझं आहे म्हणतोयस ना तू, इथेच दुःख मूळ आहे. तुझ्या दुःखाचं कारण दुसरं काही नाही आहे. हे माझं आहे असं तू समजतोय हेच तुझं दुःख आहे. ममत्व सोडून दे की सगळी सुख दुःख संपली तुझी. सोपं आहे ना? बोलायला सोपं आहे, करायला फार अवघड गोष्ट आहे. ममत्व सोडून दे ही गोष्ट इतकी सोपी नाही. कोणतीही गोष्ट माझी नाही. पाप आणि पुण्य, सुख आणि दुःख सगळे म्हणजे ममता हा यासाठी भोग माणसाला का

0: असतात तो ममता बाळगतो म्हणून. नाहीतर सुखदुःख जर सारखी आहेत म्हटल्यानंतर, स्थितप्रज्ञाची किंवा भक्ताची लक्षणं सांगितली आहेत भगवद्गीतेचा 12वा अध्याय. समदुःख आहे ना, हा सगळं सम मानायचं म्हणजे त्याच्यात काही भेदच नाहीये. काहीही परिस्थिती आली समज शत्रूचा मित्रायचं, शत्रू मित्रही मला कोणी नाही, सगळं सारखंच आहे. सुख दुःखही काही नाही, सगळं सारखंच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाची स्थिरता, मनाची प्रसन्न अवस्था मोडू द्यायची नाहीये. कारण हे माझं नाहीच आहे, कर्मभोगांचेही भोगायला लागेल ते लागेल, ईश्वराची इच्छा ही सुद्धा ईश्वराची इच्छा. हे शब्दशः बोलणं फार सोपं असतं, तसं वागणं किंवा ते भावना मनात देऊन जगणं फार अवघड असतं. लहान लहान दुःखाने सुद्धा माणूस होलपटून जातो. साहजिक आहे, माणसाचं मन हे हळवं असतं, त्या मनाने दुःख येतच असतात. मध्यंतरी एका ठिकाणी माझ्या एका मैत्रिणीच्या आईकडे जायचा योग आला. चांगले म्हणजे घरचं चांगलं व्यवस्थित, बाई सुस्वभावी, सगळ्या देवाची पूजा करत होत्या. आणि म्हणून आम्ही गेल्या गेल्या म्हटलं की चालू दे तुमची पूजा, मी थांबतो, आम्ही थांबतो जरा वेळ, आम्हाला एवढी काही घाई नाही की तुम्ही पूजेतनं उठून आमच्याशी बोलायला यावं, पूजा पूर्ण करा, आम्ही थांबतो. देव पुसत होत्या बाई, तसंच त्याने टाकला खाली हातातला देवाची मूर्ती टाकून दिली. आणि म्हणले काय आपली ती रोजची सवय झाली ना म्हणून आपली करायची पूजा, नाही तर काय त्याला अर्थ आहे? एवढी जन्मभर पूजा केली पण मेल्याने असं केलंच ना माझं. काही एक वर्ष दीड वर्षापूर्वी पती निधन झालेलं होतं आणि त्याचा राग त्या बाईना इतका होता, अक्षरशः हातातला देव असा शब्दशः आपटला. म्हटलं असं का म्हणता, अहो इतके वर्ष त्याची पूजा केली काय उपयोग झाला? अशासाठी देवाची पूजा करायची असते. सुख दुःख आयुष्यामध्ये येत यावं असं नाही, पण येत असतं, अपरिहार्य असतं, येत असतं. ते आपल्या हातात नाही, त्याच्यातून आपल्याला न खचू देता मनाची शक्ती वाढावी, सामर्थ्य वाढावं, यासाठी देवपूजा, यासाठी देवताचं किंवा अध्यात्माचा किंवा ज्ञानाचा विषय घ्यायचा असतो. सुख दुःख ही माणसाला असतात, त्याच्यात वाहून न जाता, दुःखानी खचून न जाता माणसाला पुन्हा उभं राहायची शक्ती मिळावी, ती शक्ती ईश्वराकडून मिळते. तर त्याच्याऐवजी हा असं होऊन जातं माणसाचं. आपण कशासाठी देवपूजा करतो हेही काही लोक कृतज्ञतेपोटी करतात, काही लोक भीतीपोटी करतात. नाही नमस्कार केला कोपबीप झाला त्याचं तर, हा प्रेमाने करणारे देवाकडे प्रेमाने जाणारे असे किती असतात. प्रत्येक वेळेला काहीतरी हवं म्हणून जाणारे असतात. तुम्ही सगळ्या सिनेमांमध्ये वगैरे बघा, हात जोडले की शेजारचा डोळे मिटल्यानंतर शेजारचा माणूस पहिल्यांदा विचारतो डोळे उघडल्याबरोबर, क्या मांगा भगवानचे, भगवंताकडे काहीतरी मागायला जायचं. समर्थ रामदास स्वामींनी अगदी स्वच्छपणे सांगितलं, जनांचा लालची स्वभाव, आधीच म्हणती देव म्हणजे मला काहीतरी देव ऐशी वाचना. देवच हवा असं म्हणायला कोण जात, देवाकडून काहीतरी हवं असतं त्यांना, देव नको असतो. देव म्हणला मीच येतो तुझ्या बरोबर, तर म्हणतो तुझं काय करू, लोटचं घालू, तू नको, तुझ्याकडून आम्हाला काहीतरी दे, देवाकडून काहीतरी पाहिजे. देवच हवा म्हणणारे, मला दुसरं काही नको, मला देवच हवा. विवेकानंदांची गोष्ट सांगतात ना, घरामध्ये वडील गेल्यानंतर बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या, पैशाची अडचण निर्माण झाली. रामकृष्ण परमहंसांकडे तोपर्यंत जाल लागले होते पण अजून त्याचा विवेकानंद झालेला नव्हता नरेंद्र, आणि हलाखीची अवस्था होती. एकदा वैतागाने रामकृष्णांना म्हणाले, कसली तुमची ती माता माता म्हणता, काली माता काली माता, काय उपयोग आहे, मला काही मदत करत नाही ती. ते म्हणले, अरे ती ढीक मदत करेल पण तूच मानत नाहीस तिला, त्याला काय करायचं, तुझी श्रद्धा नाही. नाही म्हणलं मानतो, असं जा आज जा देवळात जा, जा त्या कालीमध्येला सांग ती ऐकेल तुझे, तुम्ही सांगा ना म्हणलं, तुमचं ऐकते ना ती, तुमच्याशी बोलते तुमचं, आज तुला पाहिजे ना, मग तू जाऊन मला नको सांगू. गेला आतमध्ये, आता काहीतरी नोकरी धंदा व्यवसाय पैसा असं काहीतरी मागे, पण त्या जगन्मातेचं रूप समोर पाहिलं आणि सगळं विसरून गेला आणि तोंडून शब्द आले भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे. आले पाहिजे. रामकृष्ण म्हणाले मागितलीच का नोकरी? अरे विसरलोच की म्हणला. दबर दुसऱ्यांदा हात गेला, बाहेर आला की त्याला आठवण व्हायची की नोकरी मागायची, आपल्याला उद्योगधंदा व्यवसाय पैसा काहीतरी हवाय. पुन्हा आत गेला. आत गेल्यानंतर ती जगन्माता समोर दिसली की सगळं विसरून जायचा तिचा. वा अरे सगंध विश्वाचा पसारा चालवणारी महामाया, आदिमाया, मूळ माया, भक्ती ज्ञान वैराग्य दे म्हणून एवढ्याच मागणी यायची. पुन्हा बाहेर तीनदा मला हा प्रकार, तीनदा नाही लगा प्रदान मागणी आहे परत. मग त्याच्या लक्षात आलं हे काहीतरी गुरुजी गोळ करतायत आपल्या डोक्यामध्ये. म्हणले काय माझी काय परीक्षा घेताय का, मला फसवताय का, काय करताय? रामकृष्ण म्हणले नाही ना, देवी समोर गेल्यानंतर नाही ना आठवत आहे तुला. असं वाटतं की अरे एवढ्या विश्वचालक इतक्या प्रचंड महाप्रचंड शक्ती पुढे मी अशी क्षुल्लक गोष्ट कशी काय मागू, मला एक नोकरी दे. तेच आहे म्हणले, तीच खरी आहे. म्हणले जा तुला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही, घरच्या लोकांना काळजी करू नकोस. देवाकडून नेमकं काय मागायचं? विवेकानंदांचं हे ज्ञान भक्ती वैराग्य याच गोष्टी देवाकडून मागायच्या. बाकीच्या गोष्टी या पुरुषार्थाने ज्या शक्य असतात आपल्याला स्वतःला मिळवणं, त्यासाठी देवाला भार घालू नये असं संत सांगतात. देवाला भार घालू नये. पाप पुण्य हे सगळं जे काही आहे ते आपल्या मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षय. हो आलर कालात हीच सगळी ज्ञान हे झालेलं आहे. आणि दत्तात्रयाने मग त्याला संपूर्ण योग मार्गाचा उपदेश केलेला आहे. अष्टांग योग आपल्याला आहे, माहिती आहे. दत्तात्रयांना योगियांचा योगी असं मानलं जातं. यम नियम आसन आहे ना कल्पना अष्टांग योगाची. भगवद्गीतेतही त्याचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीमध्ये विस्तृत चर्चा आहे 6व्या अध्यायामध्ये. पहिल्यांदा यम नियम पाळायचे, अस्तेय, अहिंसा, हा सत्य, दुसऱ्या कोणाचं काही घ्यायचं नाही, अशा अनेक तऱ्हेची शमदम ज्याला म्हणतात तसे. त्यानंतर येतं आसन. यम नियमानंतर स्थिरता यावी शरीराला, यासाठी आपण फार चंचल असतो. जितकं शरीर चंचल त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त मन चंचल. त्याला स्थिरता येण्यासाठी स्थिर सुषम आसनम न प्रत्याहार ध्यान धारणा प्राणायाम. त्याच्यासाठी प्राणायाम हे ध्यानासाठी अतिशय उपयोगी अशी गोष्ट आहे. आता सध्या प्राणायामाचा प्रचार खूप आहे, पण तो फक्त शरीरशुद्धीसाठी आहे किंवा शारीरिक दोष दूर करण्यापुरता आहे. त्याचा तर उपयोग आहेच तो, पण त्याही पुढे जाऊन विश्वामध्ये भरलेली जी प्राणशक्ती आहे. आपल्याकडली कल्पना अशी आहे की सबंध विश्वामध्ये दोन आहेत, प्रकृती आणि पुरुष, किंवा ज्याला ब्रह्म आणि माया असंही म्हटलंय. मॅटर अँड एनर्जी, वस्तू मात्र आणि शक्ती. ती जी प्राणशक्ती आहे, ज्या शक्तीच्या योगाने किती लहानात लहान हृदयाचं स्पंदन नाडीभागासारखी उडत असते, हे जे स्पंदन आहे हे सुद्धा प्राणशक्ती असेल तरच शक्य असत. इथपासून ते सबंध विश्वाच्या असंख्य धरेच्या गती, असंख्य धरेची कार्य जी चालतात, ती सगळी या प्राणशक्तीच्या जोरावर चालतात. प्राणशक्तीच ती चालवते. ती जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीचा आपल्या शरीरामध्ये त्याचा संचार करवण्यासाठी प्राणायाम असतो. नुसतं असं नाही एवढे श्वास झाले म्हणजे प्राणायाम संपला नव्हे, तर श्वासश्वासावरचं नियंत्रण ही सुरुवात आहे त्याची, अगदी सगळ्यात खालची पायरी आहे ती. आणि हळूहळू करता करता प्राणशक्तीचा संयोग योग मार्गामध्ये केला जातो आणि आपल्या देहामधला आत्मा आणि विश्वव्यापी परमात्मा याचं अनुसंधान जोडण्यासाठी त्या प्राणायामाचा उपयोग होतो. मग ध्यानधारणा, समाधीचेही अनेक प्रकार आहेत. अशा पायऱ्या चढत चढत चढत योगी ज्ञानेश्वरांसारखा योगी उच्च पदाला जाऊन पोहोचतो, तो सगळा योगाची मुक्ती, योगचर्या, प्रणव महिमा, ऐश्वर या सगळ्याचा उपदेश या अलर्क राजाला दत्तात्रयाने दिला आणि तो निर्वाण पदाच्या मार्गाने, तपश्चर्येच्या मार्गाने चालू लागला.
1: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्री स्वामी समर्थ। रामेश्वर जवळची शिवकांची आणि विष्णुकांची ही दोन्ही तीर्थक्षेत्र पूर्वी राजाज्ञेनी वैष्णवांना जहागीर म्हणून मिळालेली होती, पण शैवपंथी आणि वैष्णवपंथी लोकांमधील मतभेदामुळे दोघांचे संबंध विकोपाला गेले। राजाच्या अधिकाऱ्यांनी श्री स्वामी समर्थांना सांगितलं, स्वामी, ही दोन्ही तीर्थक्षेत्र म्हणून जहागिरी वैष्णवांना प्राप्त झाली आहे, त्याचा फक्त त्यांनी कागदोपत्री पुरावा दिला तर आम्ही त्यांना त्यांची जहागिरी परत करू। स्वामी राजाच्या अधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्हाला हा पुरावा नदीच्या पात्रात मिळेल। ते अधिकारी नदीच्या पात्राकडे पाहू लागले, त्यांना काही उलगडा होईना, कारण कागदोपत्री असलेला पुरावा नदीच्या पात्रात कसा काय मिळणार, त्या कागदाचा लगदा झाला असेल। तेव्हा स्वामी म्हणू लागले, नंतर परमहंस वदती या नदीत पाषाण आहे मोठा सुशोभित, त्यावर लिहिलेले जे इत्यंभूत ते अवश्य विलोकिजे। अधिकाऱ्यांना समर्थांच्या बोलण्याचा अर्थ उमगला, ते नदीच्या पात्रात शिरले, त्यांच्या पायाला तो शिलाखंड लागला, त्यांनी नदीच्या पात्रातून तो बाहेर काढला। त्या शिलाखंडावर अत्यंत सुंदर अक्षरात लिहिलं होतं, शिवकांची आणि विष्णुकांची वैष्णवांना त्यांची भगवंत भक्ती पाहून जहागिरी म्हणून बक्षीस देण्यात आली आहेत। अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला, पुरावा मिळाला होता, त्यावर संवत्सर मास तिथी आणि मूळ पुरुषाचं नाव कोरलेलं होतं। सर्वांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला, वैष्णवांना तर अपार आनंद झाला। स्वामींच्या चरणांना त्यांनी स्पर्श केला, त्यावर स्वामी म्हणाले, मतभेदाचं विटाळ फेडून टाका, शैव आणि वैष्णव हे एकाच भगवंताचे अनुयायी आहेत, हे कदापिही विसरू नका। स्वामींनी अद्वैत तत्वज्ञान लोकांमध्ये कसं नांदेल याचाच नेहमी विचार केला। सामान्य माणसाच्या अंतःकरणातलं द्वंद्व नाहीसं करून स्वामींनी अद्वैतानंदाच्या बागा फुलवल्या। हिमालयापासून ते रामेश्वराच्या ह्या सेतुबंधापर्यंत स्वामींनी अथकपणे संचार केला, लोकांचं भाग्य उदयाला आणलं आणि प्रत्येक जीवाच्या अंतःकरणातलं विकल्पाचं धुकं कायमसाठी नाहीसं केलं। स्वामींच्या अवतार कार्यातला पहिला सर्ग संपला। स्वामींच्या आत्मसामर्थ्याचा साक्षात्कारी अनुभव त्यांच्या परमभक्तांनी घेतला। केवळ शैव वैष्णवातली कटुता स्वामींनी टाळली नाही, तर सामान्यांना भगवंतापर्यंत हात धरून नेलं आणि आनंद दिला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। शरण आलेल्या प्रत्येकाला स्वामींनी प्रेमाने जवळ घेतलं आणि त्यांच्या मनात साचलेला अज्ञानाचा अंधार नष्ट केला। संकटात सापडलेल्या आपल्या परमभक्तांसाठी स्वामी वायुवेगाने धावत जातात हा उत्कट अनुभव सर्वांना दिला। श्रद्धेने दगड तरतात हा सेतुबंधाचा अनुभव, परंतु त्याच सेतुबंधाशी श्रद्धेने दगडावर नसलेली अक्षर प्रकट होतात हा विलक्षण अनुभव सुद्धा त्यांनी शरण आलेल्या वैष्णवांना दिला। स्वामींनी आपला संचार ह्यासाठीच केला होता। आ सेतू हिमाचल, स्वामी हिंडले। त्यांनी सर्वांना दत्त संप्रदायाची जाणीव करून दिली, भक्तियोगाचं बीज पेरलं। आपण प्रत्येक भक्ताच्या पाठीशी आहोत ही भावना भक्तांमध्ये रुजवली आणि प्रत्येकाच्या मनातली भीती संपुष्टात आणली।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.